गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद घ्या।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार। आपण पाहत आहोत किंवा अनुभवत आहोत मला भावलेले स्वामी विवेकानंद, त्यांचा एक जीवन प्रवास। बालपणातीलच आठवणी आपण जागवतो आहोत। अगदी लहान असताना नरेंद्रचा एक आवडता खेळ होता, राजदरबार। प्रशस्त हवेली होती, त्या हवेलीमध्ये प्रशस्त जिना होता। सगळ्यात वरच्या पायरीवर फेटा मंदिर वगैरे बांधून राजाच्या रुबाबात राजेशाही थाटात नरेंद्र बसलेला असे आणि तोच रुबाबदार आवाजात सर्वांच्या नेमणुका करी। सेनापती, प्रधान, अमात्य, दिवाणजी, चिटणीस, किल्लेदार, सैनिक आणि छोटे मोठे सगळं लुटूपुटूच, छोट्या मोठ्या गावचे पाटील, वतनदार, असा तो दरबार भरलेला असतो। एखाद्याचा काही गुन्हा झाला असेल, मोठा गुन्हा झाला असेल, तर तो कठोरातली कठोर शिक्षा सुन। शिक्षा म्हणजे काय? तर उठबशा काढ, कान धर। आणि कठोर शिक्षेच्या भीतीने जर तो गुन्हेगार पळायला लागला असेल तर लागलीच ही बाल चमू चे छोटे सैनिक तयार असत त्याला पकडायला। ते त्याच्या मागे धावत आणि त्याची टांगाटोळी करून राजा पुढे म्हणजे नरेंद्र पुढे हजर करेल आणि नरेंद्र पुन्हा त्यांना तो शिक्षा देईल। अशा रीतीने मला या क्षणी

जाणवलं की अगदी हेच जिजाऊ मातेने संस्कार शिवरायावर घडवले. शिवराय सुद्धा त्या किल्ल्यावर एखाद्या टेकड्यावर बसायचा, खाली दरबार, मग ही टेकडी जिंकली, मग ही टेकडी जिंकली, म्हणजे असा किल्ला जिंकला, तसा किल्ला जिंकला. ही भावी काळातल्याच गोष्टी तिथे घडत होत्या, त्याचं बीज रोवलं जात होत. आर्य चाणक्य, नंदराजाने अपमान केला म्हणून तुला गादीवरून खाली ओढल्याशिवाय आणि इथं माझ्या मानाप्रमाणे मी माझा सम्राट बनवल्याशिवाय शेंडीला गाठ बनणार नाही. पहिलं माझं उद्दिष्ट की तुझा घराण्याचा नाश करणे. आणि ते बाहेर पडले आणि जंगलातून ते जात असताना एका जंगलात त्यांना हा चंद्रगुप्त एका टेकड्यावर बसलाय, लोकांना शिक्षा सुनावतोय, योग्यप्रमाणे निर्णय देतोय. चाणक्य प्रभावित झाले, ते त्याच्या आईला भेटले आणि आईला सांगितले हा तुझा पुत्र मला दे. आणि मग आर्य चाणक्याच्या निर्देशनाखाली चंद्रगुप्त घडला, नंद घराण्याचा नाश झाला आणि भारताचा पहिला सम्राट म्हणून चंद्रगुप्ताचा उदय झाला. अशीच बीज आपल्याला ह्या राजदरबारात पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट अशी होती की अनुभव घेतल्याशिवाय, अनुभव आल्याशिवाय ती गोष्ट स्वीकारायचीच नाही हे त्याच्या आईने त्याच्या बालमनावर चांगलंच बिंबवलेलं होतं. बघा, लहान मूल खूप निष्पाप असतं, त्याला काही कळत नसतं. अगदी छोट्यातलं छोटं मूल, कुत्रा जरी समोर आला तर निर्भयपणे त्याच्या पुढे उभं राहतं, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवतं. पण चुकून कुत्रा किंवा मांजरीने फिसफिसलं किंवा त्याने असा आवाज काढला, दात काढले की लागली ते घाबरून मागे होतं. म्हणजे त्याला कळतं इथं हात लावणं चूक आहे आपलं. तसं चटका बसतो किंवा माझ्याकडे समोरचं मूल आलं की लाली म्हणतं हा हा असं तो बाजूला होतो. म्हणजे लहान मुलांना हे जाणीव असते. अशीच एक घटना घडली की मित्राची बाग होती, मळा म्हणा, त्या मळात विविध प्रकारची झाडं होती. आंब्याची झाडं होती, पेरूची झाडं होती, चिंचेचं झाड होतं, वड होता, पिंपळ होता. तर नरेंद्र आणि त्याच्या बाल सेनेची एकच धूम दुपारभर चालायची. नरेंद्रला ते वडाचं झाड फार आवडायचं कारण त्या झाडाला पारंब्या होत्या. त्याला लटकलं की मनसोक्त झोके घेता यायचे, सूर मारता यायचे. तर त्या मित्राच्या आजोबांना हे सगळं दिसल्यावर त्यांना खूप काळजी वाटायची. एखाद्या पोराचा हात सटकला, एखादा पोरगा झाडावरून पडला, हात मोडला, पाय मोडला तर काय, म्हणून ते सारखे ओरडा करत असायचे, अरे धावू नका, अरे झाडावर चढू नका. पण मुलं ऐकतायत, ती तर वानर सेनाच. मग त्यांनी ठरवलं, एके दिवशी मुलं दमल्यावर त्यांना जवळ बोलवलं, त्यांना थोडी खाऊची लालूच दाखवली, त्यांना त्यांचा आवडीचा खाऊ दिला आणि सांगितलं अरे बाबा रे तुम्ही या, पण झाडावर चढू नका. झाडावर राक्षस असतो आणि त्या वडाच्या झाडावर तर ब्रह्मराक्षस आहे, ब्रह्मराक्षस. सारी मुलं चिडीचूप, सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. दुसऱ्या दिवसापासून बागेमधला धुमाकूळ जवळजवळ थांबला. पण नरेंद्रचं मन अस्वस्थच होतं. त्याच्या आईने सांगितलं अनुभव घेतल्याशिवाय गोष्ट स्वीकारायचीच नाही, काय करावं काय करावं. त्याने दुपार होण्याची वाट पाहिली. दुपारी सगळीकडे निजानीज झाली. नरेंद्र हळुवार पावलाने अगदी बाहेर पडला आणि मळाजवळच होता मित्राचा. त्याने पाहिलं आजोबा एका खाटल्यावर डुलकी घेत पडलेले, तो मांजरीच्या पावलाने दबकत दबकत दबकत त्या आपल्या आवडत्या वडाच्या झाडापाशी आला. दोन चार सूर मारले त्या पारंब्याला, मग त्याच्या लक्षात आलं कुठे ब्रह्मराक्षस पाहू आपण. राक्षस आणि ब्रह्मराक्षस, ब्रह्मराक्षस म्हणजे आणखी मोठा राक्षस पाहू आपण. म्हणून तो ह्या फांदीवर चढून त्या फांदीवर, त्या फांदीवरून चढून त्या फांदीवर, असं करत करत वरवर सरसर चढत अगदी तो शेंड्यापर्यंत जाऊन पोहोचला. पण राक्षस काही दिसे ना, काय करावं. आजोबा आणि वडील माणसं तर खोटं बोलणार नाहीत. तर इकडे वेगळंच चित्र होतं हवेलीत. सगळीकडे माता भुवनेश्वरी देवी जाग्या झाल्या होत्या. नरेंद्र कुठे सापडत नव्हता. सगळे नौकर चाकर गडी माणसं सगळ्यांची एकच धावपळ होती, नोरेन कुठे नोरेन कुठे. जिने तपासून झाले, गच्ची तपासून झाली, हवेलीतल्या सगळ्या खोल्या तपासून झाल्या. हळूहळू भुवनेश्वरी मातेच्या घशाला कोरड पडली, नोरेन बिले बिले, अरे नोरेन कुठे तू. ती धावत पळत अशी हवेलीच्या खाली आली. त्याला कोणीतरी सांगितलं तो मळ्याच्या दिशेने जाताना पाहिलं. माऊली जीवाच्या आकांताने मळ्याकडे धावत सुटली. मागणं गडी माणसाचा नोकर चाकरांचा घोळका येतच होता. आणि ही पुढे जाऊन ओरडते नोरेन नोरेन, हळूहळू आवाज गदगदीत झाला

कंठ दाटून आला, डोळ्यातून पाणी यायला लागलं, रडवेल्या आवाजात ती म्हणते, आणि या सर्व घोळक्यामध्ये आवाजामध्ये नरेंद्रच्या कानाने आईचा आवाज नेमका टिपला. आणि त्याच्या लक्षात आलं माता व्याकुळे. तो वरून म्हणतो, मा मी इथं आहे. ती अजून आवाजाच्या दिशेने, अरे कुठे आहे तू? मा मी इथं आहे, वरती, अगदी वरती शेंड्यावर. आणि तिने डोळे वर करून पाहिलं तर ती तोंडाचा आव असूनच उभी राहिली. तिला काही सुचेच ना काय बोलावं. ती म्हणे, अरे बाबा तुझ्या पाया पडते, अगदी हळूहळू उतर, हळूहळू उतर, उडी मारू नको, हात सोडू नको. नरेंद्र जसजसा हळूहळू उतरत होता तसतसं हिचं धापावलेलं ऊर हळूहळू शांत होत होत. आणि शेवटी एका टप्प्यावरून नरेंद्रने डायरेक्ट सरळ जमिनीवर उडी मारली. त्याने उडी मारली त्या क्षणी माता धावली आणि घट्ट तिने त्याला कवटाळलं. आसरूंचा अभिषेक नरेंद्रवर चालू आहे. आणि ती म्हणणार, हे काय केलं तू, झाडावर कशासाठी गेला होता? त्याला तो म्हणला, आई आजोबांनी मला सांगितलं झाडावर ब्रह्मराक्षस आहे, त्याला पाहायला गेलो होतो, पण राक्षस वगैरे काहीच नाही. त्याला ती माता म्हणते, अरे राक्षस नसतो, राक्षस मनात असतो, तुला भीती दाखवण्यासाठी केलं, जो भ्याला तो संपला. आणि हेच सूत्र पुढे नरेंद्राच्या जीवनात बनलं आणि त्यांनी आपल्या अनुयायांना हेच सांगितलं, सर्व दुःखाचं मूळ ही भीती आहे, भय आहे. तुम्ही भीतीला सोडा, सगळीकडे सुख आहे. आपल्या पुणेरी आवाजच्या घोषवाक्याप्रमाणे आनंदी राहा आणि आनंद वाटा, सगळीकडे आनंदी आनंदच राहील. असा हा एक प्रसंग मी तुम्हाला अनुभवाशिवाय कुठली गोष्ट स्वीकारायची नाही याबद्दल सांगितलं. आता या ठिकाणी मला आणखीन एक तुम्हाला त्यांच्या बालपणातला प्रसंग सांगायचा आहे. तो म्हणजे त्यांचे वडील प्रख्यात वकील होते आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षकार येत होते. पक्षकार म्हणजे आशील, कोणाचा घराचा तंटा आहे, कोणाचा जमिनीचा तंटा आहे, कोणाचा भावाभावातल्या वाटणीचा तंटा आहे, कोणाला दागिन्यातला योग्य वाटा मिळालेला नाहीये, कोणाला सावकार नाडतोय, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षकार तिथं म्हणजे आशील पक्षकार आपलं गारणं घेऊन येत होते आणि गारणं सांगत होते. आणि वकिलाचा व्यवसायच आहे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणं. आणि विश्वनाथ बाबूंना म्हणजे नरेनच्या वडिलांना ते पटवून देत होते की आमच्यावर कसा अन्याय झालाय. आणि त्या काळात आजचे कथलाचे वगैरे नाही, चांदीचे कलदार रुपये असायचे. त्या कलदार रुपयाची रासच्या रासच्या चळतच्या चळत विश्वनाथ बाबूंच्या टेबलावर ओतली जायची आणि दावा कसा सोडवायचा. मला हे सांगायचं नाही, मला हे सांगायचंय की वडील त्यांचे त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे त्यांच्या दिवाणखान्यात बसायचे. तिथं येण्यापूर्वी बाहेर पक्षकारांसाठी एका चौपाईवर खाटेवर वेगवेगळ्या प्रकारचे हुक्के ठेवलेले होते, ज्याला गुडगुडी म्हणतात. पूर्वीच्या हिंदी सिनेमात जे जमीनदारीवरचे चित्रपट आहे त्याच्यात दाखवलेलं आहे. अशी लांब हुक्क्याची नळी गुडगुडी असते, त्याला मोठा पाईप जोडलेला असतो, त्याला पितळी सोनेरी चंदेरी असे झाकणं असतात. ती गुडगुडी तोंडात धरायची ती तो पाईप आणि तो ओढायचा. ओढायचा की खाली पाणी असतं, त्याच्यातनं गुडगुड गुडगुड आवाज येतो. आणि ती कुंडीसारखं वर असतं, त्याच्यात तंबाखू असतो आणि तो सतत पेटत ठेवलेला असतो आणि तो हुक्का ओढायचा. नरेन एकदा दिवाणखान्यातून बाहेरच्या हॉलमध्ये आला, त्याने पाहिलं चौपाईवर वेगवेगळ्या प्रकारच्या गुडगुड्या ठेवलेल्या. एक सोन्याची आहे, एक चांदीची आहे, एक तांब्याची आहे, एक पितळाची आहे, एक लोखंडाची आहे, एक चक्क मातीची. आता याच्याकडे येणार जे आशील आहेत पक्षकार आहेत, कोणी टिळाधारी उच्चवर्णीय ब्राह्मण होते, कोणी बनिया म्हणजे व्यापारी होते, कोणी आपसात खटला लढणारे भाऊबंधांपैकी क्षत्रिय होते, अतिशय खालच्या वर्गाचे गणले जाणारे असेही लोक होते त्यांच्या आपसातल्या खटल्याबद्दल. तर नरेनच्या मनात आलं की आपण एक हुक्का ओढून पाहू. म्हणून त्याने पहिल्या सोन्याच्या या गुडगुडीला हात लावला आणि ओढला, कश घेतला. कश घेतल्यावर निखारा जरी वरचा राख होती तरी खाली थोडा निखारा होता आणि पाण्यातनं तो गुडगुडगुड आवाज आला. तो उग्र दर्प तंबाखूचा घशात गेला, याला गरगरल्यासारखं झालं. त्याने पटकन तो हुक्का सोडला, मग पुढच्या हुक्क्याकडे गेला.

याच्यात त्यांचा वेळ कसा जाईल त्याला कळेना असं झालं. आणि त्याला इतका लळा लागला त्यांचा की तासन तास तो बागेत घालवला. गाई तर त्याच्या अतिशय आवडत्या, त्या गायींना धुणं, त्यांचं अंग पुसणं. आणि त्या गाई सुद्धा नरेंद्रवर इतक्या प्रेम करायच्या की आपल्या जिभा बाहेर काढून जिभल्या जिभांनी त्याचं अंग सगळं चाटून चाटून त्याला बेजार करीत असत. ज्याला नरेंद्रचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या वेळेला आईने त्याची औक्षणाची तयारी केली. औक्षण म्हणजे तपकामध्ये निरांजन ठेवायचं, ओवाळायचं, गंध लावा, टिळा लावायचा, अक्षत टाकायची, आयुष्यवंत हो, चिरायू हो. तर नरेंद्रने हट्ट आईजवळ धरला, मा आधी माझं औक्षण नाही, आधी त्या गायींचं औक्षण करायचं. आईने बाल हट्टा पुढे मान चुकवली, गायींचं औक्षण केलं. चंदनाचे टिळेधारी त्यांची कपाळ, ती अणुकुचीदार शिंग आणि नरेंद्रनी श्वास, ते गुंफलेल्या माळा, एक विचित्रच व्यवस्थित दिसत होत. आणि मागे माझं एक वाक्य सांगायचं राहिलं ते असं की नरेंद्रनी च्या वडिलांनी आपला मुलगा रुबाबदार दिसावा, ऐटदार दिसावा म्हणून त्याला घोडेस्वारीचा पोशाखही आणून दिला होता. आणि तो घोडेस्वारीचा पोशाख घालून नरेंद्र ज्यावेळा आपल्या लाडक्या चेतनच्या पाठीवर बसे आणि चौखूर घोडा उधळे, तर ही माता भुवनेश्वरी देवी हवेलीच्या सज्ज्यातून किंवा गच्चीतून कौतुकाने त्याला पाहत राही आणि तिचा ऊर अभिमानाने भरून येईल. असा होता प्राणीमित्र नरेंद्र.

0: विनम्र बोला, साहसी बना, शक्तिशाली बना। सर्वात मोठा धर्म आहे आपण खऱ्या स्वभावाचे बना, स्वतःवर विश्वास ठेवा। उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका।
1: नमस्कार मित्रांनो, नक्कीच तुम्हाला प्रकाश वसंत फासे सरांचे संभाषण, स्वामी विवेकानंद यांच्या बालपणाचे जे प्रसंग त्यांनी सांगितलं आवडला असेल, आणि तुम्हाला जे प्रसंग आवडला असेल त्या प्रसंगासाठी तुम्ही नक्कीच SMS करा तुमच्या नावासकट। पुढच्या भागात तुमचे SMS ही नाव सोबत रेडिओवर अनाऊन्स केला जाईल, आणि आम्हालाही आनंद वाटेल की तुम्ही हा प्रोग्राम खूप आनंदाने ऐकत असाल। आपण ऐकत आहात रेडिओ पुणे आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा।

0: तो सबसे पहले रियलाइजेशन ये है कि कोई भी बाह्य चीज या व्यक्ति उस फीलिंग को नहीं क्रिएट कर रहा है, मेरी अपनी थॉट्स, क्योंकि हमने चेन में देखा कि थॉट गिव्स राइज टू फीलिंग, नथिंग एल्स, कोई भी और चीज वो फीलिंग नहीं क्रिएट कर सकती है। तो नाउ इट्स इन माई हैंड कि लैपटॉप लाने के बाद मैं उस अच्छी फीलिंग को क्रिएट करूं या बिना लैपटॉप के भी उसको क्रिएट कर लूं, या वेट करती रहूं, एक साल सेव करती रहूं कि जिस दिन लैपटॉप आएगा तब वो अच्छी वाली फीलिंग क्रिएट करूं। यू नो इट्स इन माई हैंड कि मैं कितना देर खुश रहना चाहती हूं। डू आई वॉन्ट देन नाउ वट हेज हैपनेस वी हैव मेड इट वेरी टेम्पररी कि ये होगा तो खुशी। दैट्स बिकॉज जब वो चीज होती है हम अपने आप को उस तरह की अच्छी थॉट्स देते हैं, अच्छी फीलिंग आती है। लेकिन जब हमें समझ में आ जाता है कि ये मेरी अपनी क्रिएशन है एंड आई कैन क्रिएट इट वेन वेर एवर एंड फॉर हाउ एवर लॉन्ग आई वॉन्ट, सो देन इट्स माई चॉइस, सो नाउ इट्स योर चॉइस। आप जितनी देर खुश रहना चाहते हैं क्रिएट इट।
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आज आरजे जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशी रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलकप्रेमींच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो आज 12 एप्रिल 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 199 1-200 ला। अलकप्रेमी रसिक श्रोते हो खरच तुमची कृपा पुढचा 19 एप्रिल 2026 चा आपला कार्यक्रम म्हणजे द्विशतकी कार्यक्रम असणार आहे। अलकप्रेमी रसिक श्रोते हो प्रेम असंच उदंड राहू द्या, अखंड राहू द्या, अभंग असा तुमचा आशीर्वाद मिळू द्या आरजे जगदीशला। आरजे जगदीश बोलतोय प्रयोग क्रमांक 199 मधील पहिल्याच अलककडे। दिग्रस यवतमाळ इथून अलंकार अरुणा दुग्धलवार लिहितात, चलणार का अमुक अमुक ठिकाणी? हो ना मॅडम, बसा। तो त्याच्या टॅक्सीतून एकट्या अवेळी पोचणाऱ्या युवतीनं तात्काळ घरी सुखरूप सोडत असे। अगदी ती घराच्या सोसायटीच्या आत सुरक्षितपणे जाईपर्यंत थांबून असायचा, नंतर निघायचा दीर्घ निश्वास टाकतच। प्रत्येक वेळी त्याला त्याची दुर्दैवी मुलगी आठवायची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो आशा असतात आपल्या अलककार मित्रांच्या अलक अलककार लिहितात ते आपल्या सभोवताली घटणाऱ्या घटनांचा प्रतिसाद म्हणून, आणि हीच अलक पाहणं कधीतरी कुठेतरी काहीतरी असं खट्टू होणारं घडतं, मन खट्टू होऊन जातं, कुठेतरी खट होतं आणि काळजामध्ये धस होतं, मग एखादी व्यक्ती त्याच गोष्टीचा योग्य विचार करते आणि मग त्याच गोष्टीला त्या ठिकाणी आपला परिपाठ बनवते, आपलं आयुष्य बनवते। आता याच सन्माननीय रिक्षावाले बंधू जे आहेत त्यांच्या मुलीच्या बाबतीत घडलेला दुर्दैवी अपघात इतर मुलींच्या बाबतीत घडू नये म्हणून ते रात्री एकटीच जाणाऱ्या एकटीच असणाऱ्या मुलीला स्त्रीला घरापर्यंत व्यवस्थित सोडतात आणि घरात जाईपर्यंत म्हणजे सोसायटीच्या आवारात जाईपर्यंत ते त्या ठिकाणी थांबतात। मला वाटतं अशा व्यक्तीला मानाचा मुद्रा द्यायलाच हवा। खरंच असे पुरुष जागोजागी असायला पाहिजेत। शिवप्रेमी महाराष्ट्रामध्ये बलात्काराचं प्रमाण कमी आहे ते अशाच व्यक्तींमुळे। वळूया पुढच्या अलककडे। गहुंजे पुणे येथून अलक

आणि तुमची अलौकिक खात्याशी संबंधितच आहे. तुमच्याकडे अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच त्या ठिकाणी उदाहरणं येत असतात, बऱ्याच वेळा त्या ठिकाणी ते अनुभव येत असतात आणि अनुभवानं तुम्ही छान शब्दबद्ध केलं. मला वाटतं खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण मुलाने वडिलांचं छत्र हरवल्यानंतर आईला साथ द्यायला हवी, आईचा सांभाळ करायला हवा, पण तो मात्र त्या ठिकाणी वाम मार्गाला गेला. संस्कार कुठे कमी पडले म्हणण्यापेक्षा यानं सगळं मिळतं, पांग असं का फेडतात असा प्रश्न पडतो. वळूया पुढच्या अलककडे. नागपूर येथून नीलकवी या टोपण नावाने लिहिणारे अलककार निलेश वासुदेव गडगे लिहितात, या जगाचा निरोप घेतल्यानंतर त्याला ऑस्कर पेक्षा मोठा पुरस्कार मिळाला. तो खूप चांगला होता जो तो म्हणत होता. अलककार निलेश, जगाची राहतीच अशी आहे, जग राहती हीच आहे, जगाचा त्या ठिकाणी शिरस्ता हाच आहे. जिवंतपणी शिव्या घालायच्या, जिवंतपणी त्या ठिकाणी अन्न द्यायचं नाही, मेल्यावर त्या ठिकाणी कागोळ ठेवायची, म्हणजे मेल्यावर त्या ठिकाणी मस्तपैकी कावळ्याच्या नावाने कावकाव करायचं, जिवंतपणी चांगलं म्हणायचं नाही, टक्के टुंक द्यायचे, मेल्यावर मात्र त्या ठिकाणी गळा काढायचा. ही रीत तुम्ही अगदी कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त केलीत. पुणे येथून अलककार सुलभा सत्तुरवार लिहितात, तो कंपनीत उच्च पदावर, ती गृहिणी, हाताला उत्तम चव म्हणून आवडीने घरी अन्नपूर्ण किचन सुरू केले. एका दिवशी तो तणावपूर्ण चेहऱ्याने घरी येऊन म्हणाला, नोकरी गेली. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटले, तुझा मदतीचा हात असेल तर अन्नपूर्ण किचन निभावून येईल. वा अलकर सुलभा, सुलभ पद्धतीने तुम्ही संसाराच्या गाड्याचं वर्णन केलेलं आहात, संसाराच्या रथाचं वर्णन केलं. दोन चाकं, एक चिखला तुटलं तर दुसरं चाक त्या ठिकाणी त्या तुटलेल्या चाकाला सहज बाहेर काढू शकतो आपल्या जोरावर आणि तो रथ पुन्हा चालू शकतो. काही हरकत नाही, तुझी नोकरी गेली, तू साथ दे, आपण अन्नपूर्ण किचन उत्तम पद्धतीने नेऊ. आता आरजी जगदीश वळतोय बागडे कुटुंबियांच्या अलगकडे, आणि अर्थात वनगे कुटुंबियांसारखंच बागडे कुटुंबीय सुद्धा आरजी जगदीशचं लाडकं झालेलं आहे, कारण आई आणि मुलगा नियमितपणे अलग पाठवत राहिलेत. अलग विमल एक थोडासा सल्ला द्यावासा वाटतो, तुम्ही अलग लिहा, कथा लिहा. कधी कधी कधी कधी त्या ठिकाणी अलग लिहिताना फक्त विचार व्यक्त होतो, तत्वज्ञान मांडलं जातं, कथेकडे वळा. तुम्ही उत्तम लिहिताय, अजून सर्वोत्तम लिहावं अशी आरजी जगदीशची इच्छा आहे. अलगकर विमल लिहितात नाशिकेतून, घट्ट झालेल्या कपड्यांची टीप सेल करताना उसवलेले एकमेकात अडकलेले धागे वेगळे झाले, मोकळे झाले, वाऱ्यावर उडू लागले, आधार तुटलेल्या नात्यासारखेच. अलगकर विमल कमाल आहात म्हणतो मी ती यासाठीच. खरंच आहे, म्हणजे कपड्यांचा आणि नात्यांचा संबंध, अन्योन्य संबंध किंवा प्रतिकात्मक संबंध तुम्ही सहज व्यक्त केलात. खरंच आहे, तुटलेलं नातं जे असतं, जे जसं त्या ठिकाणी भरकटत जातं, अजून भरकटतं, तसे धागे जोपर्यंत कपड्यांमध्ये होते, एकमेकांमध्ये अडकलेले होते, एकमेकांना धरून होते, तोपर्यंत ती वीण घट्ट होती. आता ती वीण मात्र उसवली. ऐकूया पुत्र सुपुत्र अलंकार विमेश यशवंत बागडे नाशिक येथून लिहितात, कापड फाडताना शिंप्याकडून चूक झाली, नव्या फॅशनचा जन्म झाला. नाभी कमळाला माझेही तसेच झाले. वा अलंकार विमेश, छान. खरंच आहे, फॅशनची व्याख्याच तुम्ही थोडक्यात मांडून दाखवलीत आणि फॅशनची व्याख्या मांडता मांडता तुम्ही तिला कथेत परावर्तितही केलं. फार छान, म्हणजे नाव्याची केस कापण्याची स्टाईल चुकली ती फॅशन होते, आणि कापड चुकीचं फाटलं की मग शिंप्याची फॅशन होते. फॅशनची व्याख्याच अशी असते. ऐकूया पुणे येथून आपल्या रुसलेल्या, रागावलेल्या, बऱ्याच खरं म्हणजे वर्षानंतर तरी आपल्याला अलग पाठवणाऱ्या अलगकार सौ मंजुषा महेश पागे लिहितात, बाळाच्या बारशाचा आहेर बघणे सुरू होते. हजारो कोटींचा व्यवसाय असणाऱ्या एका जवळच्या नातेवाईकाचा आहेर सगळ्यात कमी होता. अलगकार मंजुषा मान्य आहे, आहेर कमी

मान्य आहे, पण आहेरपेक्षा महत्वाचं त्याने आशीर्वाद दिला असेल भरभरून, आणि बाळाला तो आशीर्वाद जास्त महत्वाचा आहे. मला असं वाटतं पैसे येतील जातील, पण मनापासून शुभ चिंतन जे केलेलं असेल ते मात्र त्या ठिकाणी कायमचं टिकणार आहे, आणि ते अत्यंत महत्वाचं आहे असं माझं मत आहे. तुमचं म्हणणं कदाचित वेगळं असू शकेल. अर्थात जवळच्या नातेवाईकांनी जवळजवळ जास्तीत जास्त आहेर देणं हे क्रमप्राप्त आहे, अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. त्याने मात्र विचार केला असेल मी नंतर कधीतरी देईनच असो. हुमगाव सातारा येथून अलकर रघुनाथ आनंदराव भिसे लिहितात, तो तिच्यावर मनापासून प्रेम करायचा, परंतु तिला तो पसंद नसल्याने त्याची कधीच झाली नाही. आई बाबांना दोष देण्याऐवजी उलट त्याच्या विरोधात राहून आयुष्यभर त्याचा सूड घेत राहिली. अलका रघुनाथ नकाव अशी अलक नका पाठव, वाईट वाटत. बदला घेण्यापेक्षा बदलाव, आणि त्याचा विचाराचा दोष काय? आई वडिलांनी त्याचा स्वीकार केला म्हणून तुझ्याशी त्यांनी लग्न लावून दिलं असेल, पण तू मात्र उरफाट्या काढल्यासारखं का वागतेस? आत्ताच आपण संसाराच्या दोन रथाच्या चाकांचं त्या ठिकाणी कथा पाहिली, हे चाक मात्र भयानक निघालं. सूड घेणं हे कोणत्या तत्वात बसतं? आपण गांधी युगातली माणसं आहोत, आपण बुद्ध मानणारी माणसं आहोत, आपण त्या ठिकाणी शांतता अहिंसा प्रेमी माणसं आहोत असं सूड घेण्याचं टोकाचं पाऊल नका उचलू. ऐकूया पुढची अलग. पुणे येथून अलका चंद्रकला गांधीले लिहितात, कॉलेजच्या डिफॉल्टर यादीत तिचे नाव होते. प्राचार्यांनी पालकांना आणायला सांगितले, ती स्वतः पालकून गेली आणि सरांनी विद्यार्थी म्हणून शिक्षा केली. वा अलकर चंद्रकला, मग ती स्वतः पालक म्हणून का गेली? आणि ती स्वतः पालक केल्यानंतर त्या ठिकाणी प्राचार्यांनी बरोबर त्या ठिकाणी तिला शिक्षा केली, म्हणजे बरंच काय काय त्या ठिकाणी तुम्ही याच्यात सांगितलं की तिला त्या ठिकाणी कदाचित ती अनाथ आहे, आई वडील नसावेत, किंवा आई वडिलांना ती सांगू शकत नसेल असा अपराध झाला असेल. पण प्राचार्यांनी मात्र त्या ठिकाणी त्यांचं काम केलं. तू पालक म्हणून आली असतील तर तुझ्या पाल्याला ही शिक्षा मी ठोठावतो, ती स्वीकारावी लागेल. अलग कर चंद्रकला, चंद्रकलेसारखी तुमची अलग मला कलाकलानं बरंच काही देऊन गेली. ऐकूया पुढची अलग. मुंबई येथून अलंकार सौ शीतलादेवी सुनील कुलकर्णी लिहितात, अहो सासूबाई, तुम्ही प्रत्येक बाईला वेगवेगळा फेसपॅक का लावता? एकच का लावत नाहीत? तिने सासूला विचारले. प्रत्येकीची त्वचा वेगळी, त्याप्रमाणे फेसपॅक लावा लागतो. तिची सासू म्हणाली, अहो सासूबाई, प्रत्येकाचे नशीब पण वेगळे असते. तुम्ही माझी तुलना जाऊबाईंशी नेहमी का करता? तिला मूल झालं, तुला नाही असं नेहमी का बरं विचारता? अलकर शीतलादेवी ब्युटी पार्लरवालीला ब्युटी पार्लरवालीच्या शब्दात चांगले शालजोडीतले हणले. अगदी स्पष्ट वक्त्या सुनेला मानाचा मानाचा मुजरा. कारण स्पष्ट बोलणं आपण टाळतो आणि ते टाळलं की मग विनाकारण गैरसमज वाढत जातात आणि वाढणाऱ्या गैरसमजातून बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडतात. पण आपण योग्य वेळेला योग्य समज दिली की मात्र त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने आपण कुटुंब चालवू शकतो, नातं टिकवू शकतो. अप्रतिम अलग, अप्रतिम मला भावली. आणि मूल न होणं हा त्या सर्वस्वी स्त्रीचाच दोष नाही ही गोष्ट सुद्धा तुम्ही याच्यातून व्यक्त केली. ऐकूया गडचिरोली सोलापूर कॉम्प्लेक्स येथून अलकर उपेंद्र रोहणकर लिहितात, तू सत्संगाला का बरं आली नाहीस? मला महाराज जे सांगत होते त्याची पूर्तता आमच्या घरचेच पती महाराज पूर्ण करतात, त्यामुळे मला गरज वाटत नाही सत्संगाला येण्याची. अलकर उपेंद्र, मी तुमच्या अलकमध्ये खोच आहे, तुमच्या अलकमध्ये एक अस्वस्थता आहे, तुमच्या अलकमध्ये एक ठोंगावर केलेलं भाष्य आहे. कारण मला खात्री आहे, मला माहिती आहे, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रभावशाली दमदार असे कार्यकर्ते आहात. तुम्ही तुमचं आयुष्य वाहून घेतलंय आणि तुम्हाला ढोंगी साधू संतांवर कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही. संत तुम्हाला मानण्यात, संत तुम्हाला पसंत आहेत, पण ते संत जे बुवाबाजींमध्ये अडकले नाहीत, जे

काळ्या जादूवर अडकले नाहीत. आणि तुमची अलग स्पष्ट सांगते, बाबा काय करतात नेमकं सत्संगाला आल्यानंतर. महाराज जे सांगतात, जर माझे पती सांगत असतील तर मी पतीचा हुकूम, पतीचा त्या ठिकाणी विचार मी जास्त महत्वाचा मानेन. बुवांच्या नको त्या फंदात मी कशाला अडकू असं सांगणारी स्त्री जर घरात असेल तर समाजात खराब निर्माण होणार नाहीत. किती सुंदर शब्दामध्ये तुम्ही अलक मांडलीत. अलकर उपेंद्र, तुमच्या कार्याला आणि तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुद्रा. प्रत्येकाने त्या ठिकाणी विचार करायलाच हवा अशी तुमची अलक आहे. अलक प्रेमी रसिकृष्णवर्ती हो, 200व्या प्रयोगानिमित्त तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच पाठवा आणि त्या प्रतिक्रिया आपण घेऊ प्रसाद म्हणून आणि त्या आपण जाहीर करू. पाठवत चला नियमितपणे, अलग खंड पडू देऊ नका. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. मी हा गेलो आणि हा आलो अल्पशा विश्रांती.

होते हो तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलग अपने भी रसिक श्रोते हो आज 12 एप्रिल 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 199 अर्थात 19 एप्रिलचा प्रयोग क्रमांक असेल 200 आपण बघता बघता द्विशतकी मजल मारली म्हणजे द्विशतक आपण हिटमॅन झालो आहोत द्विशतकापर्यंत आपण पोहोचलो असं म्हणायला काही हरकत नाही. अलग प्रेमी रसिक श्रोते हो आता जे जगदीश घेणार आहे पुढच्या भागात अलग ज्या एका समूहाने आपल्याकडे पाठवले आहेत समूहाचं नाव आहे ओंजळीतील शब्द फुले आणि त्या ओंजळीतील शब्द फुलांनी नटलेल्या अलक म्हणजेच ओंजळीतील अलक फुले आपण सादर करणार आहोत. अर्थात या ओंजळीतील शब्द फुलेच्या अलक आपल्यापर्यंत आल्या आहेत त्याचं माध्यम आहे आपले अलक गुरु अलक महागुरु अलक पंडित अलकचे मार्गदर्शक म ना दे अर्थात अलककार मयुरेश देशपांडे. मला इथे कौतुक करायचंय आणि मला धन्यवाद द्यायचे आहेत ओंजळीतील शब्द फुले यांचे समूह प्रशासक श्री विजय जोशी सौ चैत्राली जोगळेकर आणि सौ मानसी चाफेकर. रविवारी गद्य लेखन उपक्रमाअंतर्गत अलक लेखन उपक्रम घेतला गेला आणि त्यातून आपले अलककार मयुरेश देशपांडे अलक महागुरु मयुरेश देशपांडे यांनी 10 अलक निवडल्या. अर्थात अलककार मयुरेश यांनी अलक निवडल्यात म्हणजे त्याच्यात अलकत्व असणारच. तमाम अलक प्रेमी रसिक श्रोते हो सगळ्याच अलक उत्तम असतात पण या अलक नमुना म्हणून तुम्ही नक्कीच ऐका आणि अशा प्रकारच्या अलक लिहिण्याचा प्रयत्न करा कारण अलकचं प्रचंड प्रगाढ ज्ञान असणाऱ्या अलक महागुरु मयुरेश यांनी यांना सर्टिफाईड केलंय प्रमाणपत्र दिलंय अलक आहेत म्हणून. ऐकूया ओंजळीतील शब्द फुले या समूहातील पहिलीच अलक अलिबाग येथून लिहिली आहे अलककार सौ मीनल महेश तवटे. अलककार मीनल लिहितात गर्भ श्रीमंत बाई मुलाच्या शिकवणी वर्गासाठी एका गरीब प्रामाणिक आणि बुद्धिमान व्यक्तीकडे घेऊन गेली. ही व्यक्ती वर्षाच्या शेवटी अत्यंत माफक फी घेत असे. तिने नोटांचे पुडके काढत विचारले फी किती घेता. यावर त्याने उत्तर दिले बाहेर लिहिलेली पट्टी वाचली नाहीत का. बाहेर जाऊन तिने वाचले अपने जूतो के साथ साथ अपना घमंड भी यहां उतारिये. अलककार मीनल पहिली गोष्ट त्या सर्व गरीब प्रामाणिक बुद्धिमान व्यक्तीकडे ज्याच्याकडे शिकवण्याचं प्रचंड ज्ञान आहे अशा व्यक्तीला माफक फी मध्ये तो शिकवतो म्हणून मानाचा मुजरा. गर्भ श्रीमंत बाईची घमंड उतरवली म्हणून मानाचा मुजरा. योग्य शब्दामध्ये समज दिली म्हणून मानाचा मुजरा. मला या अलक निमित्ताने एक गोष्ट आठवली. एकदा शिष्य गुरूंकडे जातात 25 शिष्य जातात. गुरु त्या ठिकाणी कमंडलू त्यांच्या हातात देतात आणि म्हणतात समोर नदी आहे त्या नदीतून या कमंडलूमध्ये पाणी भरून घेऊन या. सगळे शिष्य नदीवर जातात पाहतात तर कमंडलू भरलेला आहे. परत येतात 24 शिष्य परत येतात. 25वा शिष्य जो असतो तो त्या ठिकाणी कमंडलू भरून घेऊन येतो आणि 24 शिष्य कमंडलू आहे तसंच परत आणतात. गुरु विचारतात काय झालं. त्यावेळेला 24 शिष्य म्हणतात की कमंडलू आधीच भरलेले होते आणि 25वा म्हणतो कमंडलू मी रिता केला आणि ताजं पाणी याच्यात भरून आणलंय. त्यावर त्या ठिकाणी गुरु म्हणतात की तू खरा शिष्य होऊ शकतोस कारण आधीचं जे आहे ते सगळं त्या ठिकाणी तुम्ही ओतून मग नवीन घ्याल तर तुम्ही खऱ्या

અને જ્ઞાની વાલ ખરા અર્થાને તુમ્ही શિકાલ. વાહ, અલગકાર મિનલ, મારા તુમચી અલગ આવડલી. આપણે નિયમિત અલગકાર શ્રી અજિત મહાડકર ઠાણે હેતુન ઓનરીતી શબ્દ ફુલ્યા સમૂહા મારફત લિહિતા તિલા શાસ્ત્ર્યાંચ્या घरी राहण्या अजिबात पसंद नव्हते. अचानक नवऱ्याचे निधन होते. 15 दिवसांनी सासऱ्याला सांगते, तुम्ही आता बाहेर कुठे तुमची सोय बघा. सासरे काही न बोलता सुनीला मुलाचे मृत्यूपत्र दाखवतात. मुलाने ते घर त्यांच्या नावावर केलेले असते. वा अलकर अजित, जीत हो आपकी आणि विजय होऊ दे त्या मुलाचा, ज्याने भविष्याची काळाची पावले ओळखली आणि आपल्या वडिलांच्या नावावर ते घर आधीच करून ठेवलं. अप्रतिम अलग मानाचा मुद्रा त्या मुलाला आणि त्या सुनेला नवऱ्याने अगदी योग्य ती समज दिली. अशा प्रकारची समज देणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पुढची अलग ओंद्रीतील शब्द फुले या समूहाच्या वतीने उल्हासनगर ठाणे येथून अलंकार कुमारी प्रियांका शिर्के लिहितात. तो रोज म्हणायचा, वेळ नाही, ती रोज वाट पाहायची. एक दिवस तिनेही वाट पाहणं सोडलं. आज त्याच्याकडे वेळच वेळ आहे, पण ती कुठेच दिसत नाही. अलंकार प्रियांका, खरं म्हणजे प्रिय व्यक्तीला वाट पाहायला लावू नये हा संदेश तुम्ही अप्रतिम दिला आहात. मी तर म्हणतो कोणालाच वाट पाहायला लावू नये. प्रत्येकासाठी आपण थोडा वेळ का होईना उपलब्ध असावं, प्रत्येकाला समजून घ्यावं, हितगुज साधावं, संवाद साधावं, विचारांची देवाणघेवाण करावी. कारण कधी कोणाचं तिकीट कापलं जाईल माहीत नाही, आणि मग कधी आपण त्याच्या नावाने फक्त आठवण काढत बसू सांगता येत नाही. अलका प्रियांका, खूप सुंदर, मी येणार आहे बरं का उल्हासनगरला, भेटणार आहे तुम्हाला. खूप छान अलकलेलीत, खूप छान मांडलीत. वळूया ओंद्रीतील शब्द फुले यांच्या वतीने पुढची अलग फलटणीतून अलंकार सौ वृषाली गांधी. एका सायंकाळी एका बसस्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या नव्याने आई झालेल्या आईला तो नरशिशू वक्ष चोकून दुग्ध प्राशन करत होता. पाहता दृश्य ते वासनाधीन नराने तोच वक्ष मुठीने चिरडला. बापरे, अलंकार वृषाली, नराधम पापी पुरुष हलकट नीच कृत्य करण्या वाचून थांबत नाहीत. त्यांना स्त्री फक्त भोगदाशी दिसते, ओरबडण्याशिवाय दुसरं काहीच त्यांना माहीत नसतं. खरंच अशा लोकांना, अशा नराधमांना भर चौकट फासावर लटकवलं पाहिजे. वळूया ओंद्रीतील शब्द फुले समूहाच्या पुढच्या अलककडे. मुंबई येथून अलंकार श्री नंदू सावंत लिहितात. मध्यरात्रीची वेळ, त्या निर्जन रस्त्यावर धास्तावलेली ती झपझप पावले टाकत चालली होती. पाठीमागून काही पावलांचे आवाज ऐकू येत होते. तिने धडधड त्या उराने मागे वळून पाहिले आणि नकळत तिचे हात जोडले गेले. वर्दीतला विठ्ठल होता. वा अलंकार नंदू, अप्रतिम अप्रतिम सुंदर. वर्दीतला विठ्ठल ही संकल्पना मला प्रचंड आवडली. तुम्हाला या भाषिक सौंदर्यासाठी, भाषिक सौष्ठवासाठी मानाचा मुजरा आणि तुमच्या निमित्ताने अलंकार मयुरेश यांना सुद्धा मानाचा मुजरा. अप्रतिम खरंच, प्रत्येक वेळा प्रत्येक पुरुष तसाच असेल वरच्या नराधमासारखा असं नाही. वर्दीतले पुरुष आपल्याला इच्छित स्थळी व्यवस्थित सोडू शकतात. किती सुंदर. आणि वर्दीतला विठ्ठल ही उपमा तर अप्रतिमच. अलंकार नंदू, तुझ वंदू. वळूया ओंदीतले शब्द फुले या समूहाच्या पुढच्या अलंकडे. कळंबोली येथून अलंकार दिलीप जोशी. अलंकार दिलीप कधीतरी कुठेतरी आपली भेट झाले असं मला पुसटचं आठवतंय. कदाचित शब्दवेलच्या कार्यक्रमात झाली असावी असं माझा अंदाज आहे, किंवा एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मी आलो होतो वक्ता म्हणून तिथे, पण मला हे नाव कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. अलंकार दिलीप लिहितात, दादा फुलं घ्या ना. ती जरा कळवळूनच बोलली, दादाची फी भरायची आहे. एका अटीवर तुझी सारी

मुलं मीच घेईन रोज, फक्त मला वचन दे की तू पण शाळेत जाशील. अलग तर दिलीप, फुलं घेणाऱ्या त्याला मानाचा मानाचा मानाचा मानाचा मुजरा, कारण शिक्षणाचं महत्व त्याने तिला समजून सांगितलं आणि तिला सुद्धा मानाचा मुजरा, कारण ती आपल्या दादाच्या शिक्षणासाठी फुलं विकण्याचा व्यवसाय करते. वा अप्रतिम. वळूया पुढच्या अलगकडे. ओंदळीतील शब्द फुले च्या वतीने अमरावती येथून अलगकार ज्योती देशपांडे लिहितात. सासूने सुनेला खरी कुठी सुनावत टोमणा मारला, तुझ्या मायबापाने लग्नात काय आंदण दिले ग? मुलगी उत्तरली, संस्कार नि माणूस तिचे आंदण. अलगकार ज्योती, ज्योतीने ज्योती पेटवलीत. अप्रतिम मानाचा मुजरा. खरंच गरज असते अशा गोष्टींची, तिथल्या तिथे सांगण्याची, व्यक्त होण्याची. काय नाही दिलं, तुझ्याकडे कार आहे, माझ्याकडे संस्कार आहे. तुझ्याकडे त्या ठिकाणी फक्त हाव आहे, माझ्याकडे माणूस. वा खूपच छान. वळूया पुढच्या अलगकडे. ओंदळीतील शब्द फुले यांच्या वतीने पुढची अलग आपल्याकडे नेहमीच पाठवणाऱ्या अलगकार कविता झुंजारराव मुंबई येथून लिहितात. मंदिरात वाहण्यासाठी पेलावर दूध घेऊन ती मंदिरात गेली. खरी पायरीवरच एक भिकारी चांदल्याला येऊन घेऊन बसलेली तिने पाहिली. आपल्या पेल्यातले दूध त्या लेकराला देताना एक वेगळंच समाधान तिच्या मनाला लाभले होते. अलगकर कविता अप्रतिम. काय द्यायचं, कुणाला द्यायचं हे आपण ठरवायचं आहे. परमेश्वर आपल्या सगळ्यांना योग्य बुद्धी देवो, अशी अलग तुम्ही पाठवलीत. आणि मानवता किती महत्वाची आहे ते तुम्ही अधोरेखित केलं. तुमच्या अलग मध्ये मानवतेची कविता आहे, मानवतेचं काव्य आहे. मानाचा मुजरा त्या दानशूर व्यक्तीला, त्या श्रद्धाळू व्यक्तीला. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, साधू ते तोच जाणावा, साधू तोच जाणावा, देव तेथेची ओळखावा. असं काहीतरी संत तुकोक्ती आहे, थोडी कदाचित इकडची तिकडे झाली असावी बोलण्याच्या नादामध्ये. ओंदळीतील शब्द फुले या समूहाच्या वतीने पुढची अलग आपल्याला पाठवलेल अलगकार अंबरनाथ येथील श्री पद्माकर भावे. लग्न थाटात पार पाहिलं, मुलगी सासरी निघाली, आई भाऊ यांचा बांध फुटला होता. सकाळपासून बाबांनी फोटोच्या निमित्ताने घातलेला गॉगल मात्र त्यांच्या डोळ्यात अजूनही होता. अलगकार पद्माकर वडिलांना रडता येत नाही सगळ्यांच्या समोर, ते कोपऱ्यात हमसून हमसून रडतात. आणि काळीजच त्या ठिकाणी दुसरीकडे गेलंय म्हटल्यानंतर काळीज फाटणारच की हो, ऊर फाटणारच की हो, आणि मग डोळ्यातून अश्रुधारा वाहणार, पण त्या दिसू नयेत म्हणून त्या ठिकाणी गॉगलचा आधार वडील घेतात. अप्रतिम अलग. चला ओंदळीतील शब्द फुले या समूहातील शेवटच्या अलगकडे वळूया. आणि अर्थात प्रयोग क्रमांक 199 मधील सुद्धा शेवटची अलग. ठाणे येथील अलगकार श्री मोरेश्वर बागडे लिहितात, ती आईवर बोलण्यासाठी व्यासपीठात उभी राहिली पण एकदम निशब्द झाली. आईवर बोलायच्या ऐवजी शेवटी वडिलांवर भरभरून बोलली आणि डोळे पुसत खाली बसली. अलगकार मोरेश्वर कदाचित आईवर ती बोलू शकत नसेल इतकं आईने उदंड प्रेम दिलं असेल. अलगकार मयुरेश नेहमी म्हणतात, प्रथम अलगकार अलक जनक. राजेंद्र वैशंपायन नेहमी म्हणतात, अनेक शक्यता व्यक्त करणारी अलग फार महत्वाची असते, अनेक अर्थ सांगणारी अलग फार महत्वाची असते. तुमची अलग तशीच आहे, मानाचा मुद्रा तुमच्या अलगला. कदाचित आई आता जिवंत नसेल आणि आईने भरभरून दिलं असेल, कदाचित असंही असेल आई निघून गेली असेल तिला सोडून, कदाचित असंही असेल आईबद्दल काय बोलू किती बोलू हे समजून येत नसेल, कदाचित असं असेल आईची जागा वडिलांनी घेतली असेल आणि वडील तिच्यासाठी सर्वस्व असतील म्हणून त्या ठिकाणी वडिलांवर भरभरून बोलली. वडिलांवर कोण बोलत नसावं, आईवर सगळेच बोलले असतील म्हणूनही ती वडिलांबद्दल बोलली. ओंदळीतील शब्द फुले किती असतील आणि ती कशी त्या ठिकाणी वापरायची नक्की सांगता येत नाही. पुन्हा एकदा समूह प्रशासक श्री विजय जोशी, सौ चैत्राली जोगळेकर, सौ मना मानसी तापेकर यांना धन्यवाद देतो.

अलंकार महिला देशपांडे यांनी ओंलीतील शब्द फुले याचं उत्तम मार्गदर्शन करून ते आलक आपल्यापर्यंत पाठवले, त्यांनाही धन्यवाद देतो. आजचा प्रयोग इथे संपला, पण पुन्हा भेटेन 200 प्रयोग घेऊन. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी.

0: नमस्कार
1: नमस्कार
0: 107.8 रेडिओ पुणेरी आवाज यावर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण ऐकत आहात बात पुराणी बडी सुहानी. मित्रांनो, गेली काही दिवस आपण चित्रपट आणि चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम सादर करत असतो आणि मला जे मेल येतात आणि तुमची जी पत्रं येतात त्यातनं असं येतं की हे कार्यक्रम तुम्हाला खूप आवडलेले असतात. आज आपण अशाच प्रकारचा एक कार्यक्रम सादर करतोय, पण या कार्यक्रमाला आता थोडा जॉनर वेगळा आहे. आपण चित्रपटाच्या टेक्निकॅलिटीबद्दल यामध्ये बोलणार आहोत. चित्रपटामध्ये रंगाचं आगमन कसं झालं, या रंगाचा प्रवास कसा झाला, याची इत्यंभूत माहिती देण्यासाठी या क्षेत्रातले जाणकार श्री विवेक पुंतांबेकर हे आपल्या सोबत आज आहेत. मी आपल्या रेडिओ पुणेरी आवाजच्या श्रोत्यांच्या वतीनं श्री विवेक पुंतांबेकर यांचं स्वागत करतो. पुंतांबेकर सर, वेलकम.
1: नमस्कार. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आज या निमित्ताने तुमच्या समोर संवाद साधण्याची संधी मिळाली,
0: अगदी
1: माझं भाग्य.
0: आणि आम्हाला सुद्धा खूप आनंद आहे की तुम्ही बाकी रेडिओ चॅनलवर खूप कार्यक्रम करत आहोत. आज पहिल्यांदा तुम्ही आमच्या पुण्याच्या रेडिओ पुणेरी आवाजवर आलेला आहात, त्यामुळे श्रोत्यांना देखील खूप आनंद झालेला आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या विषयाला आता प्रारंभ करू. भारतामध्ये चित्रपटाचं आगमन दादासाहेब फाळके यांच्यामुळे झालं हा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 1913 साली दादासाहेब फाळकेंनी पहिला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार केला. त्यानंतर मूकपटाचा कालखंड होता जो 1931 पर्यंत चालला आणि 1931 ला आलम आरा हा चित्रपट प्रदर्शित झाला. हे सर्व सिनेमे भारतातले त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे कृष्णधवल रंगामधले. पण त्यानंतर भारतात आणि जगामध्ये चित्रपटाची फिल्म रंगीत सिनेमाचा एक प्रयत्न सगळीकडनं सुरू झाला होता. हॉलिवूडमध्ये तर हा प्रयत्न बोलपटाच्या आधीच सुरू झाला होता. भारतामध्ये मग तो प्रयत्न 40 च्या दशकात सुरू झाला. तर हा भारतीय सिनेमातील रंगांचा प्रवास आज आपल्याकडे उलगडून दाखवणार आहेत विवेकजी. विवेकजी, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि या विषयाला आपण आता गप्पा मारायला सुरुवात करूया.
1: जरूर जरूर. या सगळ्या विषयांची सुरुवात आपण करण्याच्या आधी आपल्याला मागे जायला लागेल 1894 साल. यावर्षी जॉर्ज इस्टमनने पहिला लोकांना वापरता येण्याजोगं कॅमेरा त्याने बनवला. लक्षात घ्या, तोपर्यंत सिने कॅमेरा नाही, साधा कॅमेरा. या आधी काय होत असे की याच्यासाठी काचेच्या प्लेटवरती सिल्वर अलाइड्सची कोटिंग्स लावून त्याच्यावर फोटो घेतले जात. म्हणजे एका वेळेला एकच काच अंधारात लावायची आणि त्याच्यानंतर ती प्रोसेस करायची. पण जॉर्ज इस्टमन हा असा होता की अरे जेव्हा सेल्युलोजचा शोध लागला तेव्हा त्यांनी असा विचार केला की काचेच्या ऐवजी मी सेल्युलोज वरती कोटिंग केलं तर, आणि त्याला त्याच्यात यश.
0: सेल्युलोज म्हणजे मला वाटतं हा केमिकल वर्ड आहे. हा सेल्युलोज प्लास्टिकचा तुकडा,
1: प्लास्टिकचा मूळ घटक ज्याला सेल्युलोज म्हणतात. म्हणजे प्लास्टिक ज्याच्यापासून तयार होतं, आधी जे शोधलं होतं ते सेल्युलोज होतं, नंतर ते त्याच्यात वेगवेगळ्या प्रक्रिया केल्यानंतर ते प्लास्टिकमध्ये होतं. तर तिथे त्याने तो प्रयोग केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपल्याला रोल फिल्म बनवता येईल. म्हणजे एकच सिंगल प्लेट काचेची जी कटकट होती ती संपली, मग आता कॅमेऱ्यामध्ये रोल फिल्म सुरू झाली. त्याच वेळेला आधी एडिसनने ही प्रयोग केले होते कॅनेडास्कोप नावाने, म्हणजे हलती चित्र दाखवण्याचा प्रयोग.
0: ओके.
1: आता याला कसं असतं, दृष्टी सातत्य हा जो भाग आहे की 1 सेकंदाच्या आत जे बदलली होतं ते आपल्याला बदल कळत नाही. पण आपण ज्याला प्रोजेक्टेड फिल्म्स म्हणतो की नाही, आपण जे चित्रपट पडद्यावर जे पाहण्याची प्रक्रिया ती मात्र लुमियर बंधूंनी चालू केली.
0: बरोबर.
1: फ्रान्समध्ये. आणि त्यांनी त्यावेळेला ही जॉर्ज इस्टमनची रोल फिल्म वापरली. लक्षात घ्या. आता गंमत बघा, पहिला खेळ अरेंज केला, गमतीदार गोष्ट आहे. पहिला खेळ अरेंज झाला आहे, पहिल्या खेळाच्या वेळेला लोकांना बोलवलं आणि अंधार झाला आणि पडद्यावर सुरू झाला. अरे बापरे, आता पडद्यावरती भूत दिसत आहेत म्हणून लोक पळून गेले. अरे बापरे, अशी भूत आली कशी, बापरे असं झालं, बाप झाली, एक प्रेक्षक राहिला नाही. परत दुसऱ्या दिवशी खेळ लावला, त्यातले काही उत्साही आले, बघूच सगळे भूत कशी दिसतात म्हणून. त्याच्यातल्या काही आगाऊ लोकांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी लुमियर बंधूंना पकडून नेलं.
0: अरे बापरे.
1: कारण

0: जादू टोळा करता है असा आरोप ठेवला गेला आणि फ्रान्समध्ये कायद्याने जादू टोळ्यावर बंदी होती. मग त्यांनी कसं तरी त्यांना जेव्हा समजावून सांगितलं पोलीस कमिशनरला की हे शास्त्र आहे, इथे याची फिल्म आहे, मी आता फोटो घेतलेला आहे, तो मी आता दाखवायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यानंतर त्यांना सोडलं गेलं.
1: बर बर बर बर
0: बर या कालखंडामध्ये बऱ्याच जणांनी चित्रपट चलत चित्रपट हा जो शोध आहे हा त्याचं म्हणजे पहिलं प्रोजेक्शनचा भाग जरी युबेअर बंधूंचा जातो तर अनेक मंडळी याच्यामध्ये सतत प्रयत्न करत होती. आता हे प्रयत्न चालू असताना फिल्म्सला बाजूला परफोरेशन दातेरी बाजूला जी त्याला परफोरेशन्स जी होती बाजूला फिल्मच्या दोन्ही बाजूला भोकं असतात म्हणजे त्या दातेरी चक्रामध्ये ती फिल्म अडकते आणि ती पुढे मागे करणं शक्य होत जातं. आता बऱ्याच जणांचं योगदान चालू असताना त्याच वेळेला अनेकांच्या डोक्यामध्ये युक्ती आली होती की अरे आपल्याला कृष्णधवल चित्र मिळतंय, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मिळतंय पण रंगामध्ये मिळेल का, म्हणून वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी केले गेले. त्यातला एक पॉप्युलर प्रयोग म्हणजे हाताने फिल्म रंगवायची.
1: बर बर बर
0: तुम्हाला आठवत असेल आपल्या लहानपणी आपले ब्लॅक अँड व्हाईट फोटो आपले काही फोटोग्राफर नंतर ते
1: रंगवून
0: पेंट करून हा देत असत. ती पद्धत चालू करून पाहिली पण त्या पद्धतीचा एक दोष काय होता की ज्या वेळेला प्रखर आर्क लॅम्प पुढे जेव्हा ते फिल्म पास व्हायची तेव्हा त्याच्यावर ते रंग ओघळून जात असत. म्हणून एक किने कलर नावाची एक रंगीत फिल्म शोधली गेली. आता ती रंगीत म्हणजे अशी होती की त्यात एकच रंग एका वेळेला येत होती. म्हणजे समजा ती लाल रंगात प्रोसेस केलेली असेल तर सगळं फक्त तुम्हाला लाल रंगाच्या शेड्समध्ये दिसायचं. पण लोकांना रंग दिसायला लागले होते, रंगच दिसायला लागले होते. पण हळूहळू काही काही चित्रपट मुकपट चित्रपट म्हणण्यापेक्षा हे मुकपट त्या पद्धतीने तयार होत होते. मग या जॉर्ज इस्टमनच्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपण हे असं करण्यापेक्षा आपल्याला पूर्ण रंगीत फिल्म करता येईल का, आणि त्या दृष्टीने लॅबोरेटरीमध्ये त्यांनी जे प्रयोग चालू केले त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी टू टोन फिल्म बनवली. टू टोन याचा अर्थ असा की ग्रीन आणि येलो, ग्रीन आणि येलो एवढ्याच दोन वेगवेगळ्या रंगाचे इमल्शन म्हणजे ती रंगद्रव्य या सेल्युलॉइड फिल्मवर लावायची आणि ते ज्या रंगाला सेन्सिटिव्ह आहे तेवढा रंग त्याच्यामध्ये टिपला जायचा. आणि ही दोन असलेली ही दुहेरी फिल्म एका वेळेला प्रोजेक्टर बनणं दोन प्रोजेक्टर बनणं एका वेळेला पडद्यावर दाखवायची. याच्यात या हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या जे कॉम्बिनेशन व्हायचं त्याच्यामुळे पडद्यावरती रंग दिसायला सुरुवात व्हायची. म्हणजे एक रंग होता त्याचे आता दोन रंग दिसायला लागले, दोन रंगाच्या विविध शेड दिसायला सुरुवात झाली. आणि पण काय होतं की एक म्हणजे त्यावेळेला प्रोजेक्टरमध्ये मोटर इलेक्ट्रिकल मोटर ही पण तिथे आलेली नाही आहे. हे प्रोजेक्टर हाताने चालवायला लागायचं,
1: हाताने फिरवत होते,
0: हाताने फिरवायला लागायचं. सेकंदाला 16 फ्रेम हा त्या मुखपटाच्या वेळेचा स्पीड असायचा. पण हे काय असायचं की दोन वेगवेगळे ऑपरेटर्स आहेत, दोघांनाही ती फिल्म एका वेळेला व्यवस्थित सिंक्रोनाइज करून चालवायची ही कचकट होती. त्याच्यामुळे मुखपटाच्या जमान्यात सुद्धा ही एक डोकेदुखी होऊन बसली होती की एका वेळेला दोन फिल्म आपण वेगवेगळ्या दाखवणार वैतागवण्या प्रकार होता. म्हणून जॉर्ज इस्टमनने आणखीन एक असा प्रकार शोधला की त्याने एकाच फिल्मवरती ते दोन रंग आपल्याला छापता येतील का, आणि ते त्याने छापायला सुरुवात केली. मग हे दोन प्रोजेक्टरची कटकट संपली, इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण प्रॉब्लेम काय असायचा की हे दोन्ही रंग तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक रंगाचं केंद्रांतर हे वेगळं आहे.
1: बरोबर बरोबर.
0: त्यामुळे दोन्ही रंग ज्या वेळेला एकाच भिंगामध्ये प्रक्षेपित व्हायचे त्यावेळेला कुठला तरी एक भाग हा असा तुरकट दिसायचा. बघा हे डेव्हलपमेंट कशा येलं म्हणजे विचार करताय 1927 साली त्याने याच्यातला दोष घालवला.

0: आणला होता तो नंतर तो अनेकदा बोलपटात पण निघाला. अलीकडे तो दाखवला जातो तो बोलपटाच्या स्वरूपातला आहे.
1: बर
0: पण विझार्ड ऑफ ओझ आणि द ब्लॅक पायरेट, द ब्लॅक पायरेट ही जी फिल्म आहे ही खऱ्या अर्थाने कमर्शियली अमेरिकन थिएटरमध्ये दाखवली गेलेली पहिली टेक्निकलर फिल्म,
1: सायलेंट मूवी.
0: हा साल आहे 1927.
1: ओके ओके.
0: बर याचा हा देहाने पछाडला होता तेव्हा लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळे प्रयोग हे पुढे चालूच होते की आपल्याला हे कसं करता येणं शक्य आहे. पण या कालखंडात सुद्धा एक लक्षात घ्या की ते कॅमेरे जे होते त्या कॅमेरामध्ये एका वेळेला तीन प्रकारची फिल्म लोड करायला लागायची, म्हणजे एक हिरव्या रंगाची, एक पिवळ्या रंगाची आणि एक ब्लॅक अँड व्हाईट. या गोष्टीमुळे हे कॅमेरे अत्यंत अवजड होते. बरं याने पहिल्यापासून असं एक धोरण ठरवलं होतं की हे तंत्र मी बाहेर देणार नाही. म्हणून त्याने काय केलं होतं, आपल्या टेक्निशियनला ट्रेन केलं होतं पूर्णपणे. आणि तुम्हाला टेक्निकलर फिल्म करायची असेल तर आमचा कॅमेरामन घ्यायचा, आमचाच कॅमेरा वापरायचा, आमच्याकडे प्रोसेसिंगला द्यायचं, ही त्याची अट होती. हॉलिवूड मध्ये सुद्धा सगळे काही एवढे गब्बर असलेली माणसं त्या कालखंडात नव्हती, त्यामुळे त्यांनाही त्यावेळेला या गोष्टी इतक्या परवडणाऱ्या नव्हत्या. पण त्याच वेळेला जर्मनीमध्ये अफवाने एक स्वतःचा रंग, त्याच्यानंतर जपान मधल्या लोकांनी स्वतःचा असा एक फुजी रंग शोधला होता. हा जगात वेगवेगळ्या ठिकाणी एक ब्राझील मधला आयस्को म्हणून एक कलर होता.
1: विवेकजी आपण आता हे सगळे हॉलिवूड बद्दल बोलतो पण त्याच वेळेला भारतात देखील काही प्रयोग चालू असतील, तो कालखंडातील मुख बदलत असतात. तर त्यापूर्वी मला आता ब्रेकची वेळ झाली, आपल्याला ब्रेक घ्यायला लागेल. ब्रेक नंतर आपण भारतावर थोडस केंद्रित करू लक्ष आपण की भारतामध्ये त्यावेळेला नेमके काय काय चालू होतं आणि या दरम्यान आपण एक सुंदरसं चित्रपट गीत ऐकूया.

0: देखें, अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः सर्वांचं स्वागत। श्रोत्यांनो, आज आपण विवेक पुंतांबेकर सर यांच्याकडनं एकूणच सिनेमातील रंगाचा प्रवास कसा होता याबद्दल ऐकून घेत आहोत। विषय वेगळा आहे, थोडा तांत्रिक त्यामध्ये बाजू आहेत, पण सिनेमाचा या पद्धतीने देखील अभ्यास करता येतो। आता आपले बरेचसे श्रोते हे चित्रपटाचा वेगवेगळ्या अँगलला अभ्यास करणारे स्टुडंट्स आहेत काही, तर त्यांच्यासाठी हा महत्वाचा विषय की चित्रपटामध्ये रंगाचा प्रवास नेमका कसा सुरू झाला। मित्रांनो, आपण सर्वजण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज, बात पुरानी बड़ी सुहानी। मी धनंजय कुलकर्णी, पुंतांबेकर सर पुन्हा आपले स्वागत। आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी हॉलिवूडमध्ये आणि एकूण बाकी जगामध्ये सगळ्या देशातून कसा हळूहळू सगळ्यांचे प्रयत्न कसे चालू होते याच्याबद्दल विस्तारात आपण ऐकलं, तर त्याचवेळेला भारतामध्ये देखील चित्रपटसृष्टी मूकपटाचा कालखंड चालू होता। 1931 साली पहिला बोलपट आलमार हा प्रदर्शित झाला, तर त्यानंतरचा जो रंगाचा प्रवास आहे तो कसा होता?
2: त्या कालखंडात आपली माणसं हे खरंच कल्पक होती। बघा, कौतुक वाटतंय, प्रभात फिल्म कंपनीने जंबुकाका नावाची एक कार्टून फिल्म बनवली होती, माहितीये?
1: हो हो हो हो, येस येस।
2: आणि हे जंबुकाका तयार होत असताना शंकराम बापूंच्या मनामध्ये सारखं असं वाटत होतं की आपण हा रंग करूया।
1: बर,
2: जंबुकाका फिल्म त्यांनी हाताने रंगवली होती। कारण काय झालं होतं की तंत्रज्ञान बाहेरच्या देशांना द्यायला या अमेरिकन किंवा पाश्चात्य सिनेमा कंपन्यांची अजिबात तयारी नव्हती।
1: बर,
2: त्यामुळे जंबुकाका हाताने रंगवून पुण्याच्या प्रभात थिएटरला दाखवली गेली होती।
1: हो हो हो हो हो, बरोबर।
2: म्हणजे बघा, शांताराम बापू हे असे प्रयोगशील होते की पहिल्यापासून त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्रयोग आणि आपण आपल्या भूमीत का करू नये। बरं, करता करता चित्रपटाला वाचा फुटली, आलमारा झाला। आलमाराच्या वेळेला आरसीए वाल्यांनी अर्देशीर इराणींना प्रचंड त्रास दिला होता। साऊंड रेकॉर्डिंग त्यांचाच द्यायला लागला होता, त्याने खूप नखरे केले होते आणि अर्धा चित्रपट बांगडीवरती म्हणजे फिल्मवरती घेतला होता आणि अर्धा चित्रपट आपण ग्रामोफोन रेकॉर्डवरती रेकॉर्ड झाला होता, बरं का? आलमारा अशा पद्धतीने आलमारात आवाज आलाय, पण प्रभातने त्याच्यापासून धडा घेतला आणि जपानचं तोरो फिल्म कंपनीचं टेक्निक वापरून अयोध्येचा राजा त्यांनी आपला पहिला बोलपट,
1: मराठी बोलपट,
2: पहिला मराठी बोलपट। आता गंमत अशी आहे की आता आपल्याकडे नेमका हा शिल्लक नाही, कुठला आलमारा एखादं रील ऐकायकडे असेल, पण पूर्ण लांबीचा फक्त अयोध्येचा राजा आहे।
1: बर बर बर।
2: तर अयोध्येच्या राजाच्या नंतर शांताराम बापूंच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की आपण रंगीत चित्रपट तयार करूया।
1: बर,
2: आणि प्रभातच्या संचालकांना ही पटली, आवडली। आता बुद्धिमत्ता शांताराम बापूंची बघा, त्यांनी जर्मनीतनं पुस्तकं मागवली कलर फोटोग्राफी या विषयावर, कारण रंगीत सिनेमा काढायचा आहे तर त्याला कसे रंग वापरायचे, पात्रांचे रंग कसे ठेवायचे, मेकअप कसा करायचा आहे, कसलंही ज्ञान आपल्याला नाही आहे किंवा प्रकाश योजना कशी करायची आहे त्याचं ज्ञान आपल्याला नाही। त्यांनी पुस्तकं मागवल्यानंतर त्यांनी अफ्फा जी फिल्म कंपनी होती त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडनं त्यांनी अफ्फा कलरचं रॉ मटेरियल सगळं परचेस केलं, पूर्ण ती जी निगेटिव्ह जी होती अफ्फा कलरची ती घेऊन इथे त्यांनी पुण्यामध्ये त्यांनी स्वैरंदरी चित्रपटाचं निर्मिती केली। आता फक्त काय होतं की प्रभातची जरी स्वतःची रसायनशाळा म्हणजे लॅबोरेटरी होती तरी कलर फिल्म प्रोसेसिंग प्रभातच्याकडे नव्हतं, कारण तंत्रज्ञान मिळालेलं नव्हतं।
1: बरोबर,
2: म्हणून जर्मनीतल्या उफा लॅबोरेटरीशी संपर्क

0: असा आणला होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं की ठीक आहे तुम्ही फिल्म शूट करा, तुम्ही इथे घेऊन या, इथे आम्ही प्रोसेस करू, तुम्हाला एडिटिंगसाठी एक वेगळी रूम देतो आणि इथे तुम्ही ते संबंध एडिट करा. त्याप्रमाणे शांताराम बापू ही सगळी शूट झालेली रिव्हर घेऊन
1: जर्मनीला गेले,
0: जर्मनीमध्ये गेले. आता आणि उफाकडे त्यांनी रिव्हर दिली, साधारणपणे 6 आठवडे लागणार होते प्रोसेसिंगला. मधल्या कालखंडामध्ये शांताराम बापूंनी जर्मनीमध्ये दौरा केला, ते सगळं वर्णन त्या शांताराम पुस्तकात तुम्हाला
1: सर्व आहे बरोबर.
0: तर परत जेव्हा आले ते तेव्हा त्यांच्या असं त्या टेक्निशियनने असं सांगितलं की सर व्हेरी सॉरी पण हा तुमचा प्रयोग पूर्णपणे फसला. शांताराम बापूंना धक्काच बसला, कसा काय फसला. म्हणून त्यांनी त्याची जी प्रिंट असते ती पाहिली तर खरंच रंग सगळे ओघळल्यासारखे दिसत होते. रंगसंगती अजिबात दिसत नव्हती. तर शांताराम बापूंनी सांगितलं की काय बघा ना, शक्य असेल तर जरा चांगले प्रिंट काढून बघा ना. त्यांनी सांगितलं आम्ही प्रयत्न करतो आणि त्यांनी प्रयत्न केलाही पण तशी दर्जेदार प्रिंट काही निघू शकली नाही. शांताराम बापूंनी नाईलाजाने प्रभातला तार करून कळवलं की आपला प्रयोग फसला. आता गंमत बघा, शांताराम बापू विमानाने पुढे निघून आले, त्याच्यानंतर दुसऱ्या विमानाने ती प्रिंट पाठवली जायची होती. ते विमान आफ्रिकेत पडलं
1: ऍक्सिडेंटली
0: आणि परत मग त्याचा शोधाशोध केला तर नशिबाने जी रिळांची ज्या पेट्या होत्या त्या सुरक्षित होत्या. ते घेऊन एक टेक्निशियन उफा लॅबोरेटरीचा पुण्याला आला आणि तो प्रभातचा स्टुडिओ बघून तो थक्क झाला, कारण इतका सुसज्ज स्टुडिओ त्यावेळेला अख्ख्या आशियातही नव्हता.
1: खरंय खरंय.
0: त्याने ते तिथे दिलं. आता सह्याद्रीला यश अजिबात मिळालं नाही कारण रंगसंगतीच नीट दिसत नव्हती. काय झालं होतं माहितीये का, की जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की प्रत्येक रंगाचं केंद्रांतर वेगळं असतं, हा तर त्यासाठी भिंगावरती एक विशिष्ट तऱ्हेचं कोटिंग करायला लागतं. ही गोष्ट आपल्याला अमेरिकन फिल्म कंपन्यांनी लबाडीने सांगितलीच नव्हती. साधी भिंग वापरली होती म्हणून हा प्रयोग फसला. पण सरेंद्रजी आणखी एक गमी सांगतोय या रंगीत फिल्मला.
1: हो सांगता.
0: एक आता कसं असतं चित्रपटाच्या ज्या रेकॉर्ड निघतात ना त्या ओरिजिनल साऊंडट्रॅक वरून निघतात.
1: बरोबर बरोबर.
0: पूर्वी काय असायचं, दोनदा रेकॉर्डिंग व्हायचं, एकदा साऊंड फिल्मसाठी व्हायचं, दुसऱ्यांदा रेकॉर्डसाठी व्हायचं. रेकॉर्डसाठी असलेल्या रेकॉर्डिंगच्या वेळेला टेक्निशियन कमी यायचे कारण एचएमबी फारसे पैसे देत नसे. त्याच्यामुळे रेकॉर्डवरचं गाणं आणि सिनेमातलं गाणं याच्यात फरक होता. तिथे शांताराम बापूंच्या डोक्यात अशी संकल्पना आली की आपण इथून थेट आपल्या पॉझिटिव्ह प्रिंटवरून थेट आपण जर त्याचे रेकॉर्ड तयार करता येत आहेत का बघू म्हणून त्यांनी सिमेन्स लॅबोरेटरीशी संबंध संपर्क साधला. आणि ते पण चकित झाले कारण जगामध्ये हा विचार कोणीच केलेला नाहीये.
1: बरोबर बरोबर.
0: पण त्यांनी ते केलं आणि तुम्हाला सांगतो सैरेंद्रीच्या रेकॉर्ड या जगातल्या या पद्धतीच्या पहिल्या रेकॉर्ड आहेत. आपल्याला अभिमान वाटावायची गोष्ट आहे.
1: जर चित्रपट मध्ये अपयशी झाला असेल तर या वेगळ्या कारणांसाठी हा सैरेंद्र महत्वाचा सिनेमा आहे.
0: आता फक्त काय झालं की सैरेंद्रीची एकमात्र प्रिंट अलका फिल्म उल्का फिल्म डिस्ट्रीब्युटर म्हणजे अलका थिएटरवाल्यांकडे होती पण 500 पुरामध्ये ती वाहून गेली. हा एकमेव रंगीत पहिला मराठी रंगीत मराठी हिंदी रंगीत भारतीय सिनेमा आपण जपून ठेवू शकलो नाही ते आपलं दुर्दैव. आता या कालखंडानंतर मधला बराच काळ असा गेलाय की फारसं कोणी नंतर प्रयत्न केलेले नाही रंगीत फिल्म काढण्याचे. पण मोती गिरवानी नावाच्या एका प्रोड्युसरने एका अमेरिकन लॅबोरेटरीशी संपर्क साधला. त्यांनी त्याला सिने कलर नावाचे एक प्रोसेसिंग टेक्निक द्यायचं कबूल केलं आणि त्यांनी किसान कन्या सिनेमा त्यांनी काढला.
1: ओके.
0: आता दुर्दैव असं आहे की किसान कन्याच्या कोणत्याही प्रिंट्स शिल्लक नाही.

0: त्याचे फक्त काही शोकांतच आपल्याला नॅशनल फिल्म अर्काईव्हमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे या सिनेमाचा फक्त त्या शोकांवरचा उल्लेख आहे तेवढाच आपल्याला मानायला लागतो, बाकी आपल्याला त्याचं काहीच मिळत नाही,
1: काहीच मिळत नाही आपल्याला.
0: म्हणजे या दोन पहिले दोन रंगीत सिनेमांची ही अशी थोडी परवड झाली,
1: वाताहत झाली यांची,
0: पूर्णपणे वाताहत झाली. आता हे हा काल टप्पा सुरू असताना दुसरं महायुद्ध साधारण सुरू झालंय.
1: हो
0: आता आपण परत थोडस जागतिक कडे वळतोय. आता मागे तुम्हाला मी म्हणलो होतो की टू टोन टेक्निकलर फिल्म आपण वापरली होती, बरोबर. त्याच्यानंतर आणखीन एक त्याच्यात प्रयोग केला गेला की RGY रेड ग्रीन येलो अशी तीन थ्री टोन टेक्निकलर फिल्म आपण जर वापरली तर रिझल्ट कसे येत आहेत म्हणून ते ज्या प्रयोग झाले त्या प्रयोगामध्ये अप्रतिम रिझल्ट आले.
1: बर.
0: हा आणि त्या पद्धतीचा पहिला ज्याला खऱ्या अर्थाने टेक्निकलर बद्दल मी सांगतो नंतर. टेक्निकलर हा सिनेमा म्हणजे गॉन विथ द विंड.
1: अरे वा, गॉन विथ द विंड.
0: हा पहिला त्या तऱ्हेचा टेक्निकलर सिनेमा. आणि मग तिथे हॉलिवूडमध्ये टेक्निकलर चित्रपटांची निर्मिती सुरू झाली.
1: बर बर.
0: पण ते सुद्धा तोही खर्च फारच कमी लोक असे होते की ज्यांना परवडणारा होता. मोठ्या चित्रसंस्था मेट्रो गोल्डविन, वॉर्नर ब्रदर्स, 20th Century Fox या सोडल्यास बाकीच्यांना सुद्धा ते मिळणं शक्य नव्हतं. पण याच्या आधी परत थोडस ते तांत्रिक कडे होतोय की 16mm फॉर्मॅट शोधलं गेलं होतं.
1: बर. 16mm.
0: ते फॉर्मॅट 1924 साली शोधलं गेलं होतं. रंगीत फिल्मचे जे काही प्रयोग आधी झाले ते 16mm झालेत, बरं का, हे लक्षात घ्या.
1: बर.
0: तसं करता करता पहिला प्रयोग असा केला गेला की परत RGY 3 निगेटिव्ह आणि ब्लॅक अँड व्हाईट निगेटिव्ह हे चार असं लोड असलेला हेवी मोठा कॅमेरा वापरायला लागायचा. तर त्यावेळेला कोडॅक कंपनीने आपल्या संशोधकांकडे असं शोधून काढलं की हे तिन्ही कलर जर एकाच फिल्म वरती जर आपल्याला करण्यात यश आलं तर हे तीनची कटकट टळेल. आणि तशी कटकट ती टळली गेली आणि 16mm वरती उत्कृष्ट रिझल्ट आल्यानंतर 35mm टेक्निकलर सिंगल स्ट्रीप टेक्निकलर निघायला सुरुवात झाली.
1: व्हेरी गुड. हा साधारणतः कालखंड 50 दशकाच्या आरंभीचा होता.
0: पन्नासच्या दशकाची आरंभ म्हणजे दुसरे महायुद्ध जमलेले आहेत त्या कालखंडात.
1: आता परत मला थोडस ब्रेकसाठी थांबायला लागेल, कारण कमर्शियल ब्रेक घ्यायला लागेल आपल्याला. आणि त्यानंतर आपण 50च्या दशकामध्ये जगामध्ये सिनेमाच्या रंगामध्ये घडलेले बदल आणि त्याच वेळेला भारतामध्ये देखील मेहबूब सारख्या लोकांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल ऐकूयात आपण. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक गाणं देखील ऐकूयात आपण.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आपण ऐकत आहात बात पुराणी बड़ी सुहानी। मी धनंजय कुलकर्णी। मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। आज श्री विवेक कुंतांबेकर सर आपल्या सोबत आहेत आणि चित्रपटातील रंगांचा प्रवास याबद्दल अतिशय आपल्याला कुणालाच माहीत नसलेली ती माहिती देत आहे। ती माहिती बऱ्यापैकी टेक्निकल असल्यामुळे तुम्हाला थोडीशी वृक्ष वाटू शकेल, पण हा इतिहास महत्वाचा आहे। सिनेमाचा अभ्यास करणाऱ्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण वेगळ्या पद्धतीने सिनेमाचा अभ्यास करू शकतो। विवेकजी, आपलं पुण्याचं स्वागत। आपण आता 50च्या दशकाकडे आलेलो आहोत।
2: त्या कालखंडामध्ये जर्मनीमध्ये सुद्धा अख्वाने एक वेगळी प्रोसेस करून एक रंगीत फिल्म तयार केली होती। ज्या वेळेला म्युनिक ऑलिम्पिक भरलाय त्यावेळेचं जे रंगीत चित्रीकरण आहे तीच फिल्म वापरून केलं गेलं।
1: बरोबर।
2: म्हणजे एक लक्षात घ्या, एकीकडे कोडॅकची मोनोपोली आहे, त्याला टक्कर देण्यासाठी जर्मन मंडळींनी ही स्वस्त प्रोसेस मधली पण चांगली फिल्म त्यांनी शोधली। त्याच वेळेला जपानी मंडळींनी फुजी शोधला होता, मी मागे तुम्हाला सांगितलं। आता या सगळ्यांमध्ये सुपेरियर रंग जो असतो तो सुपेरियर रंग म्हणजे टेक्निकल। कारण 7 सप्तरंगी आपण म्हणू ना, 7 रंग आणि त्याच्या वेगवेगळ्या छटा वापरून अत्यंत लॅविश गोष्टी आपल्याला दिसतात।
1: बरोबर।
2: तुम्ही जुने इंग्रजी रंगीत चित्रपट बघा, ते चित्रपट इतके ताजे दिसतात, याला कारण ते टेक्निकल फिल्मचा तो परिणाम आहे।

0: हा त्याच्यानंतर हे जे हा अप्पाने जो रंग शोधले त्याने दोन शोधले होते, एक गेवा जो होता हा गेवा कलर त्याला त्याने नाव गेवा कलर दिलं होतं. आता तो गेवा जो होता हा गेवा याला याला चारच शेड रंग मिळायचे आणि त्याच्यामध्ये पिवळा रंग हा त्याचा वॉश असायचा, म्हणजे पिवळा रंग त्याच्यामध्ये डॉमिनंटली असायचा.
1: अच्छा अच्छा.
0: त्याच्यानंतर फुजी रंग जो आला होता फुजी रंग सुद्धा चारच रंग मिळतात आणि त्याच्यामध्ये हिरवा रंग हा प्रामुख्याने असतो.
1: बर.
0: ग्रीनी शेड असली सेवा बघताना की नक्की होता की ती फुजी कलर फिल्म आहे.
1: बर बर.
0: त्याच कालखंडामध्ये या लोकांनी अमेरिकन लोकांनी बरं टेक्निकलर ती मोनोपोली त्यांची असल्यामुळे तुम्हाला फिल्म मिळायची नाही निगेटिव्ह पण मिळायची नाही सगळंच त्यांनी केलं होतं. नंतर जेव्हा सिंगल स्ट्रिपची प्रोसेस सुरू झाली त्यावेळेला त्यांनी स्वस्तातला पण महागडा इस्टमन कलर त्यांनी आणला. स्वस्तातला म्हणजे थोडा इन्फिरियर होता. त्या इस्टमन कलरला हे चारच रंग मिळतात आणि त्याच्यामध्ये ऑरेंज रंग हा त्याचा प्रामुख्याने असतो.
1: बर.
0: कळलं. हे अच्छा म्हणजे हे जे वेगवेगळे रंग जे काही आईस्कूलमध्ये ब्रिक रेड कलर असतो पण चारच रंग नऊ सप्तरंगी शेड फक्त टेक्निकलर होतं ट्रेड सिक्रेट होतं शेवटपर्यंत कोणाला जमलेलं नाही बरं का.
1: बरोबर.
0: बरं या कालखंडात ह्याच्यासाठी जे स्पेशल लेन्सेस किंवा त्याच्यासाठी जे त्यांनी मिचेल कॅमेरा डेव्हलप केला हा मिचेल कॅमेराला त्यांनी खास अशी प्रिझम लेन्सेस त्यांनी बसवली.
1: बर बर बर.
0: आणि त्या तंत्राला त्यांनी नाव दिलं होतं पॅनाविजन.
1: बर.
0: त्याच्यामुळे रंगीत टेक्निकलर पॅनाविजन ज्यावेळेला यायचा त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला डेप्थ थ्री डायमेन्शनचा भाग जो होतो तुम्ही मॅकॅनस गोल पाहिला असेल मॅकॅनस गोल जे दिसतंय ना हे पॅनाविजन तंत्र वापरलेलं आहे. टेक्निकलर पॅनाविजन तंत्र वापरलं. बरं. हे सगळं चालू असताना एक डेव्हलपमेंट अजून तिथे अशी झाली होती की आता सिंगल स्ट्रीप आली पण बाहेरच्या देशातला टेक्निकलरची निगेटिव्ह द्यायला टेक्निकलर फिल्म कंपनी तयार नव्हती.
1: बर.
0: मग त्याच्यात उपाय काय शोधायचा तर त्यांनी हायब्रिड प्रिंट शोधल्या.
1: हायब्रिड प्रिंट.
0: हायब्रिड प्रिंट म्हणजे गेवा कलर निगेटिव्ह वरती चित्रपट शूट करायचा आणि त्याचं प्रोसेसिंग कोडॅक लंडनच्या लॅबोरेटरीकडे जायचं.
1: बर बर.
0: आणि तिथे त्याच्या टेक्निकलरवर प्रिंट काढायचे.
1: बर.
0: त्याच्यात काय व्हायचं मूळ तुम्ही चारच रंगावर शूट केलेलं आहे पण त्या कॉपीत जेवढे जरा जास्त रंग दिसायचे त्यामुळे मूळ प्रिंट पेक्षा तो प्रिंट उठावणार दिसायचा. आता टेक्निकलर इतका सरस नव्हता पण बुक बघत होती थोडक्यात सांगायचं.
1: हो हो हो. बर बर.
0: बर. त्यांनी त्याच वेळेला त्यांनी काय केलं होतं कोडॅकची वेगवेगळ्या ठिकाणी ज्या लॅबोरेटरीज होत्या त्या लंडन लॅबोरेटरीचं एक वैशिष्ट्य होतं त्यांच्याकडे 16 मिलीमीटर ते 35 मिलीमीटर फिल्म एनलार्ज करण्याची सोय त्यांच्याकडे होती.
1: बर बर बर.
0: जगात कोणाकडेच ती सोय नव्हती त्यांच्याकडेच ती सोय होती.
1: बर.
0: ते टेक्निक त्यांनी दिलं त्यांनी नंतर टेक्निक कुठलं दिलं 35 mm वरनं 16 mm कसं करायचं हे टेक्निक दिलं होतं. आपल्याकडे मुंबईमध्ये मॉडर्न 16 म्हणून एक लॅबोरेटरी होती जिथे या रेग्युलर सिनेमांचे 35 mm सिनेमांचे 16 mm प्रिंट काढल्या जायच्या पण ते एनलार्जिंग टेक्निक त्यांनी त्यांच्यापाशी ठेवलं होतं. ते सगळा मुद्दा मी का सांगतोय याचा संबंध आपल्याकडे मेहबूब खानशी आहे.
1: बरोबर.
0: या सगळ्या गोष्टी. बरं. दुसरं भाग जर त्यानिमित्ताने सगळीकडे चणचण झाली कॅमेरे मिळेना अशा वेळेला मेहबूब खानना रंगीत फिल्म शूट करण्यासाठी कॅमेरा हवा होता. बाजारात तर कॅमेरा नाहीये. त्यांना दुसऱ्या महायुद्धातल्या एका सैनिकाने एक आपला सेकंड हँड 16 mm कॅमेरा विकला.
1: बर.
0: त्या कॅमेऱ्यामध्ये एका वेळेला फक्त 700 फूट फिल्म भरता येत असे.
1: फक्त 700 फूट.
0: हा आता तुम्हाला गणित सांगतो की आपल्या नजरेसमोरून 100 फूट फिल्म एका मिनिटाला जात असते जेव्हा फिल्म सिस्टीम होती त्यावेळेला म्हणजे जेमतेम 7 मिनिटाचं चित्रण करण्याची सोय होती.
1: बर.
0: बाकीच्या 35 mm फिल्मला 1000 फुटाची रिअर असायची 10000 फुटाचं लोड त्यांना घेता येत असे मग 10000 फूट कुठे आणि 700

0: कुठे.
1: बरोबर.
0: म्हणजे बघा किती अडचणी असतील.
1: हो नाही खरंच नक्कीच नक्कीच.
0: बर, महबूब खाननी ज्यावेळेला आन तयार करायचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी कोडॅक लंडनशी संपर्क साधला.
1: बर.
0: की मला असं असं हे 60 mm वरती करायचंय. तर त्यांनी त्यावेळेला त्याला कोडॅक्रोम फिल्म दिली.
1: बर बर बर.
0: कोडॅक्रोम फिल्म तू वापर आणि तुम्ही चित्रण करून तुम्ही आम्हाला ते आणून द्या आणि इथे लंडनलाच तुम्ही एडिटिंग रूम सेटअप करा आणि तिथे तुमचं सर्व प्रोसेस होईल. मोठ्या मुश्किलीने महबूब खान साहेबांनी चित्रण करत असताना काही तज्ञांनी त्यांना असा सल्ला दिला होता की याची त्याच्याबरोबर ब्लॅक अँड व्हाईट पण शूट करा. पण डबल खर्च कशाला पाहिजे असं म्हणून महबूब खाननी ब्लॅक अँड व्हाईट काढलं नाही. सगळी फिल्म शूट केल्यानंतर बर गंमत फिल्मचं काय असायचं, फिल्म प्रोसेस झाली ब्लॅक अँड व्हाईट की त्या दिवशीचं झालेलं चित्रण रात्री बघायला मिळायचं. त्याला रश प्रिंट असं म्हणतात म्हणायचे फिल्म लाईनच्या वाचे. त्यामुळे रश बघितलं की लक्षात यायचं कुठे लाईट कमी पडलाय, कुठे ऍक्टिंग कमी झाली आहे, कुठे कॅमेराच्या स्पीडमध्ये फरक आहे, कुठेतरी मोमेंट चुकल्या आहेत किंवा शॉट परफेक्ट आहे. आता हे सगळी रंगीत फिल्मचं प्रोसेसिंगच इथं नाहीये. म्हणजे सगळ्या चंबू गव्हाळा 1-1.5 लाख फुटाची सगळ्या रियांचा स्टॉक घेऊन महबूब खान लंडनला गेले. लंडनला गेल्यानंतर तिथे गंमत अशी झाली की आयत्या वेळेला कोडॅकने प्रिंट काढायला नकार दिला.
1: बर.
0: कारण त्यांना अशी भीती वाटायला लागली की हे जर तंत्र जगामध्ये यशस्वी झालं तर आपली 35 mm टेक्निकल फिल्म कोणीच विकत घेणार नाही. पण महबूब खान भडकले. बस त्यांनी तिथल्या क्रॉफर्ड अँड वेली ह्या तिथला जो सॉलिसिटर फर्म होती त्यांच्याशी संपर्क साधला आणि कोडॅकवर केस टोकली
1: लंडनमध्ये.
0: लंडनच्या कोर्टात केस टोकल्यानंतर कोडॅक आपोआप नरमली आणि त्यांनी आनच्या प्रिंट काढल्या. आनचं एडिटिंग लंडनला त्यांनी ऑफिस घेतलं होतं. लंडनच्या ऑफिसमध्ये बसून आनचं एडिटिंग केलं गेलं आणि आन पुरा करून आन हा पहिल्यांदा लंडनमध्ये रिलीज केला गेला. लक्षात घ्या स्वातंत्र्यानंतरचा पहिला रंगीत सिनेमा लंडनमध्ये रिलीज झालेला आहे.
1: क्या बात है
0: आन दिलीप कुमार लागीरा वगैरे
1: नौसादळींचं संगीत त्याला
0: विलक्षण सुंदर विलक्षण सुंदर. आणि हा पहिलाच रंगीत सिनेमा एवढा म्युझिकली सुंदर होता.
1: हो. बरोबर आहे बरोबर आहे.
0: म्हणजे हे एक चुणूक आपल्याला दिसायला लागली होती की पुढच्या भविष्यामध्ये भारतीय सिनेमे कसे होणार आहे.
1: हा नादिरा आणि दिलीप कुमारचा आन हा मला वाटतं 1953-54 असावा.
0: त्रेपन्न
1: तिथून मग पुढे सगळा कालखंड सुरू झाला आपल्या याचा. हळूहळू सगळ्यांनी प्रयत्न सुरू केले.
0: सुरुवात झाली हे कुठेतरी थोडस दिसायला लागलं.
1: हा
0: सांगतो तुम्हाला. पण झालं तर काय आपल्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं साम्यवादी धोरण असल्या कारणामुळे आपण अमेरिकन फिल्म कंपन्यांशी सहकार्य करायला जास्त उत्सुक नव्हतो. आता ही जी अक्वा जी कंपनी आहे ही अक्वा जेवट इंडिया या नावाने ती आली. आता अक्वा जी मूळ कंपनी ही जर्मन कंपनी, त्याच्यातली जेवट ही फ्रेंच कंपनी, या दोघांच्या कॉम्बिनेशनने याल मंडळींनी मुंबईमध्ये आपलं ऑफिस सेटअप केलं. आता त्याच वेळेला आता गमत बघा फोटोग्राफिक डीलर्स असून जे होते आपल्याकडचे याच्यामध्ये ही गुजराती मंडळी भरपूर होती. सुरुवातीला आपल्याकडे दादा सावे होते. दादा सावेंच्या नंतर ही सगळी गुजराती मंडळी बघा याची विजन्स होती त्यामुळे ही माणसं त्याच्यामध्ये शिरली होती. तिथे याच्यामध्ये पटेल अँड कंपनी या नावाचं एक विट्टी स्टेशनच्या समोर मोठं दुकान आहे बघा. आजही ते दुकान आहे.
1: बरोबर.
0: फोटोग्राफिक सामान असं वेगवेगळ्या ठिकाणी ब्रँचेस आहेत पण मुख्य ब्रँच त्यांची तिथे आहे.
1: बर.
0: तर त्या अंबालाल पटेलने दूरदृष्टी सोडून त्याने अक्वाची एजन्सी घेतली. आता झालं काय आता तुम्हाला भारतामध्ये अक्वा कलर निगेटिव्ह इथल्या ऑफिसमध्ये उपलब्ध झाली. त्याच कालखंडामध्ये त्यांनी स्वतःची फिल्म सेंटर लॅबोरेटरी चालू केली.
1: बर.
0: फिल्म सेंटर सुरू केल्यानंतर काय झालं अक्वाचेच टेक्निशियन या लॅबोरेटरीत असल्यामुळे भारतातल्या भारतामध्ये रंगीत फिल्म बनवायला सुरुवात

0: सुरुवात होते असा परिस्थिती तयार झाली. त्याप्रमाणे मयूर पंख पहिला केवा कलरमध्ये बनला, त्याच्यानंतर नागिनचा काही भाग केवा कलरमध्ये बनला,
1: बरोबर, काही
0: चंपाकली बनलं केवा कलरमध्ये, ते हत्तींचाही आणि सात सवाल हे केवा कलरमध्ये बनलं. पण केवा कलर यशस्वी आपल्याकडे लोकप्रिय होऊ शकला नाही. याला आणखीन एक कारण असं होतं की याचा जो मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की याचा वॉश जो होता हा पिवळा होता ना, घाणेरडा दिसायचा होता आणि त्याच्यातले रंग जे होते ना ते बदबदीत होते. आणि आणखीन एक त्याच्यात मोठा तोटा असा होता की याचा जो फिल्म एक्सपोजरचा जो स्पीड आहे, म्हणजे प्रकाशाचा फिल्मवर होणारा परिणाम होण्याचा जे मोजतात ज्या वेगाने मोजतात त्या तुलनेने याचा स्पीड फार कमी होता. परिणाम काय असायचा की नेहमीपेक्षा पाचपट लाइटिंग या सिनेमा शूट करताना करायला लागायचं.
1: बरं,
0: शॉट जर लांबला ना तर कलावंतांचे हाल भयानक व्हायचे,
1: गरम होत असेल त्यांना खूप.
0: अरे फळान म्हणजे मोतीलाल तर नेहमी एवढं नेहमी म्हणायचे की असं करा की अंड माझ्या तोंडावर टाका म्हणजे डायरेक्ट तुम्हाला आमलेट तयार होऊन मिळेल इतकं हो ही वस्तुस्थिती.
1: तरी विवेकजी मला सांगा, गेवा कलर जरी तुम्ही म्हणता असला तरी सत्तरच्या दशकापर्यंत गेवा कलर मध्ये सिनेमे येत होते आपल्याकडे.
0: ऐका ऐका, नंतर त्यांनी आपल्या टेक्निकमध्ये बदल केला.
1: बर हा,
0: नंतर त्यांनी त्यांच्या कलरच्या सिस्टम सोबत फरक केला त्यांनी.
1: बर
0: ते पण तो नंतरचा कालखंड, आधीचा कालखंड फक्त थोडक्यात आपण मला इम्पोर्ट लायसन्स मिळालंय मी तिकडनं फक्त इकडे आणून विकतोय.
1: बर ओके ओके,
0: मी इथल्या रिक्वायरमेंटने तयार करत नाहीये. बर, हे चालू असतानाच परत मी 40 थोडं मागे येतो. बरं का, शांताराम बापूंनी प्रभात पद फुटल्यानंतर मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी वाडिया बंधूंचा स्टुडिओ विकत घेतला,
1: राजकमल.
0: हा, ऐका, त्या स्टुडिओला आई वडिलांची आठवण, वडिलांचं राजकमल राजाराम आहे आणि आईचं नाव कमल म्हणून ते नाव राजकमल ठेवलेलं आहे. आणि तिथे पहिली निर्मिती ज्यांनी केली शकुंतला.
1: बरोबर,
0: शकुंतलाच्या वेळेला यांच्या डोक्यातला किडा काय कमी वळवळत नव्हता. यांनी राजस्थानी कलाकार बोलवले आणि 3 राबवून फ्रेम आणि फ्रेम हाताने रंगवून सिनेमा रंगीत केला.
1: बर,
0: सिल्वर ज्युबिली वीक शेअर वेळेला प्लाझामध्ये ती रंगीत फिल्म दाखवली गेली. आणि ज्यांनी पाहिली होती ती माणसं सांगतात तर खरंच मानायला पाहिजे, शांताराम वर उत्कृष्ट पद्धतीने ते रंगीत झालं होतं. त्यानंतर हा प्रयोग थोडासा रिपीट केलाय अमर भूपाळीमध्ये.
1: बरोबर, अमर भूपाळीमध्ये,
0: अमर भूपाळीमध्ये जेव्हा तो पेशव्यांच्या दरबारात जातो ना तिथपासूनचा पुढचा भाग हाताने रंगवलेला होता.
1: बरोबर,
0: आता हाताने रंगवला वगैरे इथपर्यंत गोष्टी फक्त शांताराम बापू सारख्यांना परवडणाऱ्या होत्या, बाकीच्यांना ही सगळी मंडळी चिकाटीने बसायचंय आणि ते रंगवायचंय. हे अत्यंत अवघड काम होतं. अलीकडच्या डिजिटलमध्ये पण आलं, पण पुढे मी जाईन तेव्हा सांगेन डिजिटलमध्ये कशा पद्धतीने आलं ते. पण अशा पद्धतीने प्रयोगशील शांताराम बापू स्वस्त बसले नव्हते.
1: बरोबर,
0: ते प्रत्येक वेळेला विचार करत होते. असं करताना त्यांनी परत एकदा त्यांनी परदेशी दौरा केला आणि मग त्यांचं असं लक्षात आलं की याची जी भिंग वापरली गेली चालली होती की याला टिंटेड भिंग असतात. आणि मग ती त्यांनी त्या बेल्जियमला जाऊन मुद्दाम त्या कारखान्यात जाऊन अभ्यास केला तर तेव्हा असं लक्षात आलं की ही जे रेअर अर्थ असते की नाही, या रेअर अर्थच्या वाळूपासून ही भिंग तयार करतात ज्याला टिंटिंग असतं, ज्याच्यामुळे याचं केंद्रांतर व्यवस्थित होतं. अशी भिंग त्यांनी स्वतः लॅबोरेटरीमध्ये बनवून घेतली स्वतःच्या देखरेखीखाली आणि डान्स विषयावर चित्रपट काढायचा आहे. सगळे एवढ्याच कलाकार याच्या आधी कल्पना नावाचा एक डान्स वरचा चित्रपट उदय शंकरांनी काढला होता
1: पण 40
0: आपण तो सपाटून मार खाल्ल्यामुळे डान्स हा विषय घेऊन कोणी सिनेमा काढायला तयार नाही. सिनेमा डान्सेस होते, सिनेमा डान्सेस हा भारतीय सिनेमाचा अपरिहार्य भाग आहे, पण डान्स हा विषय घेऊन सिनेमा काढायचा आहे आणि तो सुद्धा रंगीत काढायचा आहे म्हटल्यानंतर अक्षरशः मेहबूब खानने पैल लावली की तुम्ही असा सिनेमा काढला आणि जर तो यशस्वी झाला तर सगळ्यांसमोर मी माझी मिशी उतरवीन.
1: बर बर बर.
0: शांताराम बापूंनी चॅलेंज स्वीकारलं. यांनी परत पुस्तकं मागवली. पुस्तकं वाचून रंगीत फोटोग्राफी या विषयाचं अजून आपलं ज्ञान त्यांनी वाढवलं. त्यांचा स्टुडिओ हा परिपूर्ण स्टुडिओ होता. म्हणजे राजकमल हा खऱ्या अर्थाने परिपूर्ण, इथे रेकॉर्डिंग सेंटर होतं, साऊंड स्टेजेस होती, प्रोसेसिंग त्यांच्याकडे होतं. त्यांनी बीएम टाटा नावाचा आपला एक त्यांचा हुशार तंत्रज्ञ होता. या बीएम टाटाला जर्मनीमध्ये पाठवला.
1: बर.
0: शूटिंग कोण करणार आहे? बाळकृष्ण गायकवाड. जी बाळकृष्ण शूटिंग करणार आहे जी बाळकृष्णाला इंग्रजी येत नाही. इंग्रजी येत होतं टाटाला कारण तो उत्कृष्ट शिकलेला होता, बीएससी होता. मग त्याला त्यांनी पाठवून पूर्णपणाने रंगीत पद्धतीचं ज्ञान आणि प्रोसेसिंगचं ज्ञान पूर्णपणे त्यांनी मिळवलं. आणि गेवाशी संपर्क साधला. गेवावाल्यांची निगेटिव्ह आणि तोपर्यंत काय झालं तर गेवाने आपली केमिकल्स थोड्या प्रमाणात कमायला तुम्हाला विकायला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांना फारशी दिली नाही पण टेस्ट पीसेस करण्या इतकी केमिकल्स त्यांनी ज्यांना दिली. आता थोडस टेस्ट पीसेस म्हणजे काय हे सगळ्यांसाठी समजावून सांगतो. 1000 फुटाचं रिळ असतं. त्या 1000 फुटाच्या रिळाला 100 फुटाचा एक टेस्टिंग पीस असतो. आपल्या आपण जेव्हा 36 रोल टाकायचो नाही का, नीट लोड केला तर आपण 38 पर्यंत जातो.
1: 40 पर्यंत रिझर्व स्टॉक असायचा तो. बरोबर.
0: हा तर रिझर्व स्टॉक त्या टेस्टिंग पीस म्हणतात. तर हे जे टेस्टिंग पीसेस वगैरे आहेत तेवढे फक्त प्रोसेस करण्यापूर्वी केमिकल त्यांनी त्यांना दिलं. जनक जनक पायल बाजे शूट झाला. हा पहिला सिनेमा असा आहे आणि आणखी एक कौतुक आहे बघा. शांताराम बापूंच्या डोक्यात असं आलं की अरे आपल्या दोन कानामध्ये 17 डिग्रीचा फरक आहे. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही कानांमुळे स्टिरिओ ऐकू येतं. बरोबर.
1: हो बरोबर.
0: तर आपण रेकॉर्डिंग दोन्ही बाजूला केलं फिल्मच्या तर आपल्याला स्टिरिओ करता येईल का? आता सिनेमामध्ये आवाज जो असतो त्याची पट्टी साऊंड फिल्मची मोनो फिल्मला एकाच बाजूला असते. शांताराम बापूंनी रेकॉर्ड करताना ती साऊंडची पट्टी कापली. बघा एवढीशी बारीकशी 2.5 mm साऊंडची पट्टी आहे ती कापली आणि बाजूच्या याच्यावर रिव्हर्स करून सुपर इम्पोज केली.
1: बर बर बर.
0: आणि 35 mm वरती स्टिरिओ साऊंडचा पहिला जगातला प्रयोग हा जनक जनक पायल बाजेचा आहे.
1: क्या बात है, क्या बात है.
0: खरंच कौतुक आहे. आज तुम्ही जनक जनक तुम्ही आज तुम्ही कुठे प्रोजेक्टरवर किंवा साऊंड सिस्टीमवर लावून बघा तुम्हाला स्टिरिओ रेकॉर्डिंग जाणवेल.
1: जाणवत आहे.
0: बर. फिल्म प्रोसेस केल्यानंतर इथे त्यांनी स्वतः निगेटिव्हचं काम राजकमलमध्ये केलं. त्याच्यानंतर टेस्ट पीसेस काढले. टेस्ट पीसेस उत्कृष्ट जमले होते. टेस्ट पीसेस उत्कृष्ट जमल्यानंतर जनक जनकची एक ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट त्यांनी काढली. कारण त्यावेळेला आपल्या देशात एक असा नियम होता, आजही तो नियम अस्तित्वात आहे, की जर फिल्म प्रोसेसिंगला बाहेर न्यायची असेल तर इथली सेन्सॉर्ड प्रिंटच न्यायला लागते.
1: बरोबर.
0: म्हणून त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढली, सेन्सॉरवर दाखवून घेतली आणि सगळं मटेरियल घेऊन ते लंडनला गेले. परत इतिहासाची पुनरावृत्ती झाली. कोडॅकने मस्ती काय केली, कोडॅकने जनक जनकच्या प्रिंट घाणेरड्या काढल्या आणि शांताराम बापू भयंकर भडकले. परत CCTV कॉपर अँड बेनिफिटने नोटीस आली आणि कोर्टामध्ये शांताराम बापूंनी सांगितलं की माझी मुंबईतली छोटीशी लॅबोरेटरी जर टेस्ट पीसेस चांगली काढू शकते तर कोडॅक लंडन सारखी चांगली लॅबोरेटरी असं करू शकत नाही, माझा विश्वासच बसत नाही, तांत्रिक ज्ञानाच्या गप्पा मारायच्या नाही. काय झालं होतं, 35 mm वर स्टिरिओ साऊंड घेतल्यामुळे तिथले लोक जेलस झाले होते.
1: बरोबर.
0: कळलं. आणि म्हणून मुद्दाम ती खराब प्रिंट काढली होती. आता कोर्टाने सज्जर दम दिल्यानंतर गपचूप कोडॅक नमली. पण 15 दिवस पिक्चर लेट लागलं. 15 दिवसाचं भाडं मेट्रोला पिक्चर रिलीज करायचं होतं

0: 15-20 एक्स्ट्रा वाढत आणतात ना बापून करायच्या खिशातून भरला.
1: बर,
0: काय हरकत नाही, 15 दिवस लेट तर लेट. आणि स्वतः उत्कृष्ट प्रिंट आल्या, त्या प्रिंट्स घेऊन शांताराम बापू मुंबईत आले. सगळं जरा रिलीज झालं. फक्त काय चूक झाली होती की मेट्रोचा करार हा फक्त 10 आठवड्याचा असल्यामुळे मेट्रोला 10 आठवड्यानंतर पिक्चर काढून घ्यायला लागला. पण लिबर्टी जे शांताराम बापूंच्या मालकीचं होतं एका जमान्यात, तिथे लावलं होतं आणि प्लाझाला लावलं आणि दोन दिवस चित्रपटाचा तुफान धंदा केला. चित्रपटाच्या 50व्या आठवड्यामध्ये मेहबूब खाननी स्वतःची मिशी उतरवली. बघा म्हणजे, आणि आज तुम्ही बघा झनक झनक बघा.
1: नाही खरंच आपण काय असतो ना, हे जे आता आजच्या आजच्या दिवसाच्या आपण शेवटाकडे आलेलो आहे, कारण माझा वेळ आता संपत आलेला आहे. आपण आता या नंतरच्या ज्या गप्पा आहेत पुढच्या 60-70 सत्तरच्या, त्या उद्याच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत. रसिक श्रोत्यांनो, आज अतिशय दुर्मिळ अशी माहिती तुम्हाला ऐकायला मिळाली असेल. एकंदरीतच सिनेमामधील रंगाचा प्रवास कसा होता, त्यातील काय काय अडचणी येत गेल्या, त्या अडचणींवर सिनेमा निर्माते कसे त्यातून पर्याय शोधत गेले आणि कसे यशस्वी होत गेले, आणि विशेषतः भारतीय सिनेमाचे जे निर्माते होते शांताराम बापू असतील, महबूब असतील, यांनी कशा प्रकारे आपल्या भारतामध्ये रंगीत सिनेमाला एक वेगळी जागा दाखवून दिली आणि एक वेगळा ट्रेंड सुरू केला, याबद्दल आपण आता विवेकजींकडनं ऐकलं. विवेकजी, मला वाटतं कार्यक्रमाचा शेवट आपण झनक झनक पायल बाजेच्या गाण्याने करूया. उद्या पुन्हा आपण भेटूयात. रसिक श्रोत्यांना आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. धन्यवाद.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये. आपली दादा लेखराज यांची जीवन कहाणी सुरू आहे ना. मागच्या भागात आपण काय ऐकलं की दादा काका आजारी आहेत म्हणून त्यांना पाहायला हैदराबादला निघाले आणि तेथे पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. मग ते जेव्हा घरी पोहोचले काकांची बॉडी ठेवली होती, ते बसले समोर तेथे आणि त्यांना पाहत होते आणि मग तेव्हाच पुन्हा साक्षात्काराच्या अवस्थेत गेले आणि मग तिथे त्यांना साक्षात्कार झाला. आत्मा कशी शरीरातून निघून जाते म्हणजेच आत्म्याचा साक्षात्कार झाला की आत्म्याचं निवासस्थान भ्रुकुटीच्या मध्ये आहे, दोन भुवयांच्या मध्ये माथ्यावर. आणि मग शरीरातून निघून जाण्यापूर्वी आत्मा कशी प्रत्येक इंद्रियाचा निरोप घेते, अगदी पायापर्यंत जाते भ्रुकुटीकडून आणि मग तिथून प्रत्येक इंद्रियाचा निरोप घेत घेत पुन्हा भ्रुकुटीच्या मध्यभागी येते आणि मग तिथून शेवटी आत्मा निघून जाते. आणि म्हणूनच आपण हे ऐकलंय, बघितलंय, जेव्हा पण कोणी मनुष्य शरीर सोडतो तेव्हा सगळ्यात पहिले पाय थंड पडतात आणि मग जेथून आत्मा निरोप घेत घेत येते तो भाग थंड पडत जातो आणि मग सगळ्यात शेवटी मस्तक थंड पडतं. आणि म्हणून पूर्वीच्या काळी जेव्हा डॉक्टर्स नव्हते तेव्हा कसे समजायचे की व्यक्ती जिवंत आहेत की त्याने प्राण सोडले, त्यासाठी माथ्यावर तूप ठेवले जायचं आणि तूप वितळले म्हणजेच तो भाग गरम आहे म्हणजेच आत्मा आहे. आणि जर तूप वितळले नाही म्हणजेच तो भाग थंड पडला म्हणजेच काय की आत्मा शरीर सोडून निघून गेली. तर दादांना पूर्ण हे अंतिम दृश्य की आत्मा कशी शरीराचा निरोप घेते हे संपूर्ण दृश्य दादा लेखराज यांनी बघितलं. आणि जसं हे दृश्य पाहिलं दादांना पण अनुभूती होऊ लागली की मी पण आत्मा आहे. आपण पण ऐकलंय ना अनुभूती करायचा प्रयत्न, म्हणजे माझा तो थोडक्यात छोटासा प्रयत्न होता की अध्यात्म आणि मन ह्याच्यामध्ये की सगळ्यांनी ऐकत आलंय की आत्मा असते आणि शरीर सोडते तेव्हा आपण म्हणतो आत्मा गेला, पण हे ज्ञान आहे पण त्याचा अनुभव किती. आणि म्हणून मग दिवसभरात जर आपण आपल्याला माझे पाय माझे हात म्हणतो म्हणजे पाय हात हे काहीतरी वेगळं आहे माझ्यापेक्षा, मी अलग आहे. त्यासाठी उदाहरणं घेतली आपण, मोबाईल घड्याळ म्हणजे त्या गोष्टी आपण किती सहज माझं म्हणतो, माझा मोबाईल, जे हे लक्षात येतं आपल्या की हे वेगळं आहे, मोबाईल वेगळा आहे आणि मी एक वेगळा आहे म्हणून माझं म्हणतो. पण हात पाय त्याला आपण मीच आहे, मीच शरीर मी असं म्हणजे त्या शरीराच्या भानात आहोत ना, म्हणून ती धडपड केली आपण. तो प्रयत्न होता माझा की तुम्हाला ती अनुभूती झाली तर मला तर ते पुण्य प्राप्त होईल ना की काहीतरी परमेश्वर जे येऊन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहात की तुम्ही शरीर नाही, तुम्ही अजर अमर अविनाशी आत्मा आहात, स्वतःची ओळख करून देत आहे, त्याचा अनुभूती आपल्याला होईल. दिवसभरात आपलं चालू असतं माझे पाय माझं डोकं माझं हात दुखतायत मी हात असं कधीतरी चुकून म्हटलंय का. मग तिथे जेव्हा नीट शांत बसून आपण विचार करतो की हे वेगळं माझ्यापेक्षा काहीतरी, मग हे शरीर माझं म्हणजे मी शरीर नाही, तर मग मी कोण ह्या शरीरापेक्षा निराळी भिन्न अशी ह्या शरीरामध्ये विराजमान अजर अमर चैतन्य शक्ती आत्मा. मग तशी अनुभूती ते साक्षात्कार पाहून काकांचं निधन झालेलं तर आत्मा कशी निरोप घेत आहे ते पाहून दादांना पण अनुभूती झाली की मी पण आत्मा आहे. नॉलेज असणं ज्ञान असणं आणि म्हणतात ना अनुभव असणं वेगळ्या गोष्टी आहेत ना, असं तर आपण सगळं बरंच म्हणतो पण अनुभव हा एक महान खजाना आहे, शिक्षक आहे असं म्हटलं जातं कारण त्याने खूप परिवर्तन होतं. जसं म्हणतात ना एकदा ठेच लागली की काय करतं.

सांभाळून चालतं, किंवा दूध पोळलं तर ताक सुद्धा फुंकून पितात, म्हणजे काय अनुभव झाला. तसं आतापर्यंत आत्मा ऐकत राहिलो, पण आता हे अनुभूती झाली आहे ना की हो, ह्या शरीराला चालवणारी, या शरीरापेक्षा निराळी भिन्न अशी, ह्या शरीरात वावरणारी, भ्रुकुटीमध्ये विराजमान अशी ती शक्ती, मग तिचं पण काहीतरी आत्मउन्नती झाली पाहिजे. तेच अध्यात्म आहे आणि ते समजून घ्यायचं आहे की परमेश्वर येऊन आपल्याला हे सगळं ज्ञान देत आहेत, हे नवीन ज्ञान की मी आत्मा आहे, मी कोण आहे, तर मी या शरीरामध्ये विराजमान शरीराला चालवणारी अजर अमर अविनाशी आत्मा आहे. घेते इथे छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप एकत्रित रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। आपण काय ऐकत होतो की आत्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर दादांना पण अनुभूती होऊ लागली की मी पण आत्मा आहे, हे शरीर माझं वस्त्र आहे, हे इंद्रिय म्हणजे मी नव्हे। तेच ते जे आपण ऐकलंय अध्यात्म आणि मन यामध्ये की हे पाय हे हात म्हणजे मी नाही, हे माझं, हे इंद्रिय म्हणजे मी नव्हे। आत्मा मालिक आहे शरीराची, कर्मेंद्रियांची। ही सगळी कर्मेंद्रियांद्वारे आत्मा कर्म करते ना, डोळ्यांद्वारे पाहते, मुखाद्वारे बोलते, कानांद्वारे ऐकते, हातांद्वारे काम करते, पायांद्वारे सगळं चालणं बोलणं आहे ना चालू सगळं। ह्या कर्मेंद्रियांचा आधार घेऊन आत्मा कर्म करते। आत्मा नसली तर काय, मते शरीर निश्चित पडून आहे ना, हालचाल होते का? मग तेच जे आत्मा दादा लेखराजांना अनुभव झालं की आत्मा मालिक आहे शरीराची, कर्मेंद्रियाची। आणि एक ना एक दिवस आत्मा हे शरीर सोडून जाणार। आत्मा अजर अमर अविनाशी आहे। आणि गीतेचा पाठ तर दादा दररोज वाचत असत। तर अशा प्रकारे दुसरा अध्याय आत्मज्ञानाचा त्यांना आठवणीत आला की हे शरीर तर आत्म्याचं वस्त्र आहे, आत्मा तर मरत नाही, एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते, त्यालाच काय म्हणतो आपण, जन्म मृत्यू। एक शरीर सोडणं म्हणजे मृत्यू आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करणं म्हणजे जन्म। ह्या जन्म मरणाच्या चक्रात आपण सर्व आत्मे फिरत आहोत आणि परमात्मा जन्म मरणापासून निराळा आहे। आणि त्याच परमात्म्याच्या अवतरणाची ही कहाणी की अवतरित कसे साधारण मनुष्याद्वारे होतात ते आपण ऐकतोय। आपल्याला तर आपलं शरीर आहे पण परमात्मा निराकार आहे आणि त्याला बोलण्यासाठी शरीराचा आधार घ्यावा लागतो, नाहीतर प्रेरणा देऊन थोडी ना आपल्याला समजणार आहे नुसतं, अगदी येऊन नीट एक एक गोष्ट समजावावी लागणार आहे की नाही। मग आपण येऊ या मूळ मुद्द्यावर की कसं मग आत्मा हे शरीर हे आत्म्याचं वस्त्र आहे, आत्मा मरत नाही, एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते। आणि त्यामुळे तेव्हा दादा जसं रटू लागले की मी आत्मा आहे, म्हणजे त्यांनी तो अभ्यास करायला सुरुवात केली, स्वतःला अनुभूती करून द्यायला की दिवसभर मी हे वापरत आहे, माझं माझं, माझे हात माझे, पण मी आत्मा आहे, तर मी आत्मा आहे, यशोदा पण आत्मा आहे, त्यांची धर्मपत्नी। मग एकेकाला जेव्हा ते बघायचे, आत्मिक भाव ठेवून बघायचे, मग हा आत्मिक भाव दादांचा जितका जागृत स्वरूपात असायचा, म्हणजे कसा ते यज्ञातील सगळ्या दादी त्यावेळेच्या सांगतात काय करायचे दादा, म्हणजे इतकं त्याचा अभ्यास चालला होता, इतकी ती जागृत स्वरूपात त्यांची ती स्थिती होती आत्मभानाची। कारण आतापर्यंत आपण देहभानातच जगत होतो ना, मी शरीर, मी अमका, मी असा असं समजून, पण आता जेव्हा आपल्याला अनुभूती झाली, मग त्याच्यात दादांनी काय केलं, तर दादांनी तर भिंतींवर पण लिहून ठेवलं होतं की मी आत्मा आहे, यशोदा आत्मा आहे, नारायण आत्मा आहे, त्यांचा मुलगा, कुटुंबातील प्रत्येकाचं नाव घेऊन दादा लिहित होते। बघा किती अभ्यास केलाय, आत्मिक भाव ज्याला सोल कॉन्शियसनेस म्हणतो आपण, दादांनी इतकं तो स्वतःमध्ये विकसित केला, इतकी प्रॅक्टिस केली की आत्मभानात म्हणजे सोल कॉन्शियस मध्ये राहता येईल, देहभानात नाही यायचंय ना आपल्याला, तर सोल कॉन्शियस

मध्ये, मग त्याची त्यांनी खूप प्रॅक्टिस केली. आणि मग त्यानंतर ते मुंबईला आले. मुंबईत बिझनेस होता ना, तो त्यांचा मोठा मुलगा सांभाळत होता बबुलनाथ मंदिराच्या समोर. आज पण तिथे सद्गुरु सदन आहे. त्या सद्गुरु सदन मध्ये पहिल्या माळ्यावर त्यांचं घर होतं. बबुलनाथ मंदिरातून रोज पंडित येत असे गीतेचा पाठ ऐकवण्यासाठी. रोजच्या प्रमाणे तो पंडित आला मग घरी गीतेचा पाठ ऐकवायला. दादाशी बसले होते, मग सत्संग चालू झाला. मग काय झालं सांगते, एक घेते छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे.

0: नमस्कार, आपको नहीं कटाए रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। आपण ऐकत होतो की दादा मुंबईला जेव्हा आले त्यांच्या मोठ्या मुलाकडे, तो मुंबईचा बिझनेस सांभाळायचा सद्गुरु सदन येथे राहत होते पहिल्या माळ्यावर, आणि गीतेचा पाठ ऐकवण्यासाठी पंडित येत होते बबुलनाथ मंदिरातून। मग रोजच्याप्रमाणे पंडित आले, घरात सत्संग चालू झाला, दादा बसले होते, गीतेचा पाठ चालू होता आणि अचानक, ऐका हा आता काय झालं, अचानक मध्येच दादा लेखराज उठले। पहिल्यांदा असे दादा मध्येच उठले होते, नाहीतर सहसा गीतेचा पाठ चालू असताना दादा असे मध्येच उठणार? आपण तर ऐकलंय ना की अगदी हे साक्षात्कार वगैरे सगळं होण्याआधी पण गीताचा पाठ चालू असला, कोणी ग्राहक आला तर त्याला थांबावं लागलं तरी चालेल, पण गीतेचा पाठ अर्धवट सोडून ते कधीच उठत नव्हते। कधीच त्यांनी त्या गोष्टीचा कॉम्प्रोमाइज नाही केला। व्यवहार वेगळा आणि धर्म पूजा पाठ त्याची एक स्वतःचं महत्व त्यांनी ठेवलं। पण मग आज असं काय झालं अचानक? ऐका हा तुम्ही नीट, काय झालं, गीतेचा पाठ चालू असताना दादा असे मध्येच उठले। आणि मग दादा काहीतरी एक दैवी शक्ती जसं त्यांना त्यासाठी प्रेरित करत होती। मग काय झालं, दादा हळूहळू स्वतःच्या रूममध्ये जाऊ लागले। मग त्यांच्या मोठ्या मुलाची पत्नी, ज्यानंतर ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात समर्पित झाल्या होत्या, आणि त्यांचं आधीचं नाव होतं लौकिक मध्ये राधिका, परंतु ह्या ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात समर्पित झाल्यानंतर त्यांचं नाव होतं ब्रजेंद्रा, दादी ब्रजेंद्रा म्हणून त्या ओळखल्या जायच्या। तर त्यांची सून त्या सांगतात हे सगळं की जेव्हा ईश्वरीय यज्ञाला सुरुवात पण नव्हती झाली त्यावेळची ही घटना आहे। म्हणजे अजून दादांना म्हटलं ना गोंधळच उडाला होता, त्यांना अनेक साक्षात्कार व्हायचे, त्यांना कधी वाटायचं गुरुंची कृपा आहे, गुरुंना विचारलं तर गुरु म्हणाले की त्यासाठी त्या भगवंताची कृपा व्हावी लागते। मग त्यांचा गोंधळ आणखीन वाढला, बनारसकडे गेले, मित्राच्या कोठीत राहिले एकांतवासासाठी, तिथे महानात्मे असतील त्यांना विचारया म्हणून, आणि मग गंगा तटावर असताना परत साक्षात्कार झाले, महाविनाशाचे साक्षात्कार, नवीन सतयुगी दैवी सृष्टीचा साक्षात्कार। त्यांना हे सगळं समजत नव्हतं, उमगतच नव्हतं, तरी त्यांनी भगवंताला काय केली होती विनवणी की प्रभू बस करा आणि काहीतरी मोहिनी स्वरूप दाखवा। तर नवीन सृष्टी दाखवली आणि ती सृष्टी तुला बनवायची, असा पण काहीतरी सुंदर संदेश त्यांनी ऐकला। ते गोंधळलेच होते। मग ही घटना अजून म्हणजे दादांच्या मनात हे गोंधळच होता की हे काय आहे, हे दिव्य शक्ती काय आहे, ह्यांना मला काय सुचवायचे आहे। मग पुन्हा ही एक घटना, म्हणजे प्रत्येक ठिकाणी बनारसला तो साक्षात्कार, काकांच्या तिकडे गेले तर तिथे आत्म्याचा साक्षात्कार, तर मुंबईला मुलाकडे आले होते सत्संगामध्ये अचानकपणे ते उठले, आपल्या रूमकडे जाऊ लागले। मग दादी ब्रजेंद्रला सांगतात की यज्ञाला सुरुवात पण नव्हती झाली आणि त्यावेळची ही घटना, दादा असे मध्येच उठून जात नाहीत, ती सून होती ना त्यांची, त्यामुळे त्यांना काळजी वाटली की काय झालं, दादा मध्येच का उठले, त्यांची तब्येत तर ठीक आहे ना, म्हणून असा विचार करून त्यांची सून पण मध्येच उठली। आणि सत्संग चालू असताना तिने पाहिलं दादांना शुद्ध नाही, भान हरपल्यासारखे दादा आपल्या रूममध्ये जाऊन अर्ध पद्मासनात जसं बसतात तसं पलंगावर जाऊन बसले। आणि मग नंतर त्यांचे डोळे बंद झाले, कारण सून त्यांच्या मागे मागेच गेली ना, काय झालं दादा असे का उठलेत, तर तिने पाहिलं असं जसं काय भानावरच नाहीत, गेले रूममध्ये पलंगावर अर्ध पद्मासनात बसले आणि नंतर डोळे बंद झाले। आणि

त्या ध्यानाच्या अवस्थेत गेले. मग त्यांची सून नंतर त्यांच्या समोर बसली. त्यांनी असा विचार केला की कदाचित दादा ध्यानाच्या अवस्थेत आहेत. मग जसे डोळे उघडतील मग मी विचारेन त्यांना काय हवं आहे का, आणि असं म्हणून त्यांची सून तेथेच बसून राहिली. आणि मग थोड्या वेळाने दादांचे डोळे हळूहळू उघडत होते आणि डोळ्यांतून लाल लाल प्रकाश चहूबाजूला रूममध्ये सर्वत्र असा पसरला की सर्व रूम प्रकाशमय झाला. आणि इतका पॉवरफुल प्रकाश त्यांच्या सुनेने पाहिला की दादांच्या डोळ्यांमधून आणि मग मुखातून तीन महावाक्य उच्चारण होत असताना दादांच्या सुनेने ते ऐकले. ते काय तीन महावाक्य आपण पण ऐकूयात पण पुढच्या भागात.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
1: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.
1: And welcome to Awakening with Brahmakumaris.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। आपली दादा लेखराज यांची जीवन कहाणी सुरू आहे ना। मागच्या भागात आपण काय ऐकलं की दादा काका आजारी आहेत म्हणून त्यांना पाहायला हैदराबादला निघाले आणि तेथे पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला। मग ते जेव्हा घरी पोहोचले काकांची बॉडी ठेवली होती, ते बसले समोर तेथे आणि त्यांना पाहत होते आणि मग तेव्हाच पुन्हा साक्षात्काराच्या अवस्थेत गेले आणि मग तिथे त्यांना साक्षात्कार झाला। आत्मा कशी शरीरातून निघून जाते म्हणजेच आत्म्याचा साक्षात्कार झाला की आत्म्याचं निवासस्थान भ्रुकुटीच्या मध्ये आहे, दोन भुवयांच्या मध्ये माथ्यावर। आणि मग शरीरातून निघून जाण्यापूर्वी आत्मा कशी प्रत्येक इंद्रियाचा निरोप घेते, अगदी पायापर्यंत जाते भ्रुकुटीकडून आणि मग तिथून प्रत्येक इंद्रियाचा निरोप घेत घेत पुन्हा भ्रुकुटीच्या मध्यभागी येते आणि मग तिथून शेवटी आत्मा निघून जाते। आणि म्हणूनच आपण हे ऐकलंय, बघितलंय, जेव्हा पण कोणी मनुष्य शरीर सोडतो तेव्हा सगळ्यात पहिले पाय थंड पडतात आणि मग जेथून आत्मा निरोप घेत घेत येते तो भाग थंड पडत जातो आणि मग सगळ्यात शेवटी मस्तक थंड पडतं। आणि म्हणून पूर्वीच्या काळी जेव्हा डॉक्टर्स नव्हते तेव्हा कसे समजायचे की व्यक्ती जिवंत आहेत की त्याने प्राण सोडले, त्यासाठी माथ्यावर तूप ठेवले जायचं आणि तूप वितळले म्हणजेच तो भाग गरम आहे म्हणजेच आत्मा आहे। आणि जर तूप वितळले नाही म्हणजेच तो भाग थंड पडला म्हणजेच काय की आत्मा शरीर सोडून निघून गेली। तर दादांना पूर्ण हे अंतिम दृश्य की आत्मा कशी शरीराचा निरोप घेते हे संपूर्ण दृश्य दादा लेखराज यांनी बघितलं। आणि जसं हे दृश्य पाहिलं दादांना पण अनुभूती होऊ लागली की मी पण आत्मा आहे। आपण पण ऐकले ना अनुभूती करायचा प्रयत्न, म्हणजे माझा तो थोडक्यात छोटासा प्रयत्न होता की अध्यात्म आणि मन ह्याच्यामध्ये की सगळ्यांनी ऐकत आलंय की आत्मा असते आणि शरीर सोडते तेव्हा आपण म्हणतो आत्मा गेला, पण हे ज्ञान आहे पण त्याचा अनुभव किती। आणि म्हणून मग दिवसभरात जर आपण आपल्याला माझे पाय माझे

हात म्हणतो, म्हणजे पाय हात हे काहीतरी वेगळं आहे माझ्यापेक्षा, मी अलग आहे. त्यासाठी उदाहरणं घेतली आपण, मोबाईल, घड्याळ, म्हणजे त्या गोष्टी आपण किती सहज माझं म्हणतो, माझा मोबाईल, म्हणजे हे लक्षात येतं आपल्या की हे वेगळं आहे, मोबाईल वेगळा आहे आणि मी एक वेगळं आहे म्हणून माझं म्हणतो. पण हात पाय त्याला आपण मीच आहे, मीच शरीर मी असं, म्हणजे त्या शरीराच्या भानात आहोत ना, म्हणून ती धडपड केली आपण. तो प्रयत्न होता माझा की तुम्हाला ती अनुभूती झाली तर मला तर ते पुण्य प्राप्त होईल ना, की काहीतरी परमेश्वर जे येऊन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहात की तुम्ही शरीर नाही, तुम्ही अजर अमर अविनाशी आत्मा आहात, स्वतःची ओळख करून देत आहे, त्याचा अनुभूती आपल्याला होईल. दिवसभरात आपलं चालू असतं, माझे पाय, माझं डोकं, माझं हात दुखतायत, मी हात असं कधीतरी चुकून म्हटलंय का, मग तिथे जेव्हा नीट शांत बसून आपण विचार करतो की हे वेगळं माझ्यापेक्षा काहीतरी, मग हे शरीर माझं म्हणजे मी शरीर नाही, तर मग मी कोण ह्या शरीरापेक्षा, निराळी भिन्न अशी ह्या शरीरामध्ये विराजमान अजर अमर चैतन्य शक्ती आत्मा. मग तशी अनुभूती ते साक्षात्कार पाहून, काकांचं निधन झालेलं तर आत्मा कशी निरोप घेत आहे ते पाहून दादांना पण अनुभूती झाली की मी पण आत्मा आहे. नॉलेज असणं, ज्ञान असणं आणि म्हणतात ना अनुभव असणं वेगळ्या गोष्टी आहेत ना, असं तर आपण सगळं बरंच म्हणतो, पण अनुभव हा एक महान खजाना आहे, शिक्षक आहे असं म्हटलं जातं, कारण त्याने खूप परिवर्तन होतं. जसं म्हणतात ना, एकदा ठेच लागली की काय करतं माणूस, सांभाळून चालतं, किंवा दूध पोळलं तर ताक सुद्धा फुंकून पितात, म्हणजे काय अनुभव झाला. मग तसं आतापर्यंत आत्मा आत्मा ऐकत राहिलो, पण आता हे अनुभूती झाली ना की हो, ह्या शरीराला चालवणारी, ह्या शरीरापेक्षा निराळी भिन्न अशी, ह्या शरीरात वावरणारी, भ्रुकुटीमध्ये विराजमान अशी ती शक्ती, मग तिचं पण काहीतरी आत्मउन्नती झाली पाहिजे. तेच अध्यात्म आहे आणि ते समजून घ्यायचं आहे की परमेश्वर येऊन आपल्याला हे सगळं ज्ञान देत आहेत, हे नवीन ज्ञान की मी आत्मा आहे, मी कोण आहे, तर मी ह्या शरीरामध्ये विराजमान, शरीराला चालवणारी अजर अमर अविनाशी आत्मा आहे. घेते इथे छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप नहीं कटाए रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। आपण काय ऐकत होतो की आत्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर दादांना पण अनुभूती होऊ लागली की मी पण आत्मा आहे, हे शरीर माझं वस्त्र आहे, हे इंद्रिय म्हणजे मी नव्हे। तेच ते जे आपण ऐकलंय अध्यात्म आणि मन यामध्ये की हे पाय हे हात म्हणजे मी नाही, हे माझं, हे इंद्रिय म्हणजे मी नव्हे। आत्मा मालिक आहे शरीराची, कर्मेंद्रियांची। ही सगळी कर्मेंद्रियांद्वारे आत्मा कर्म करते ना, डोळ्यांद्वारे पाहते, मुखाद्वारे बोलते, कानांद्वारे ऐकते, हातांद्वारे काम करते, पायांद्वारे सगळं चालणं बोलणं आहे ना चालू सगळं। ह्या कर्मेंद्रियांचा आधार घेऊन आत्मा कर्म करते। आत्मा नसली तर काय, मते शरीर निश्चित पडून हालचाल होते का? मग तेच जे आत्मा दादा लेखराजांना अनुभव झालं की आत्मा मालिक आहे शरीराची, कर्मेंद्रियाची। आणि एक ना एक दिवस आत्मा हे शरीर सोडून जाणार। आत्मा अजर अमर अविनाशी आहे। आणि गीतेचा पाठ तर दादा दररोज वाचत असत। तर अशा प्रकारे दुसरा अध्याय आत्मज्ञानाचा त्यांना आठवणीत आला की हे शरीर तर आत्म्याचं वस्त्र आहे, आत्मा तर मरत नाही, एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते, त्यालाच काय म्हणतो आपण जन्म मृत्यू। एक शरीर सोडणं म्हणजे मृत्यू आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करणं म्हणजे जन्म। मग ह्या जन्म मरणाच्या चक्रात आपण सर्व आत्मे फिरत आहोत आणि परमात्मा जन्म मरणापासून निराळा आहे। आणि त्याच परमात्म्याच्या अवतरणाची ही कहाणी की अवतरित कसे साधारण मनुष्याद्वारे होतात ते आपण ऐकतोय। आपल्याला तर आपलं शरीर आहे पण परमात्मा निराकार आहे आणि त्याला बोलण्यासाठी शरीराचा आधार घ्यावा लागतो। नाहीतर प्रेरणा देऊन थोडी ना आपल्याला समजणार आहे, नुसतं अगदी येऊन नीट एक एक गोष्ट समजावावी लागणार आहे की नाही। मग आपण येऊया मूळ मुद्द्यावर

ती कसं मग आत्मा हे शरीर हे आत्म्याचं वस्त्र आहे, आत्मा मरत नाही, एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. आणि त्यामुळे तेव्हा दादा जसं रटू लागले की मी आत्मा आहे, म्हणजे त्यांनी तो अभ्यास करायला सुरुवात केली, स्वतःला अनुभूती करून द्यायला की दिवसभर मी हे वापरत आहे, माझं माझं माझे हात माझे, पण मी आत्मा आहे. तर मी आत्मा आहे, यशोदा पण आत्मा आहे, त्यांची धर्मपत्नी. मग एकेकाला जेव्हा ते बघायचे, आत्मिक भाव ठेवून बघायचे, मग हा आत्मिक भाव दादांचा जितका जागृत स्वरूपात असायचा, म्हणजे कसा ते यज्ञातील सगळ्या दादी त्यावेळेच्या सांगतात काय करायचे दादा, म्हणजे इतका त्याचा अभ्यास चालला होता, इतकी ती जागृत स्वरूपात त्यांची ती स्थिती होती आत्मभानाची. कारण आतापर्यंत आपण देहभानातच जगत होतो ना, मी शरीर मी अमका मी असा असं समजून, पण आता जेव्हा आपल्याला अनुभूती झाली, मग त्याच्यात दादांनी काय केलं, तर दादांनी तर भिंतींवर पण लिहून ठेवलं होतं की मी आत्मा आहे, यशोदा आत्मा आहे, नारायण आत्मा आहे, त्यांचा मुलगा. कुटुंबातील प्रत्येकाचं नाव घेऊन दादा लिहित होते. बघा किती अभ्यास केलाय. आत्मिक भाव, ज्याला सोल कॉन्शियसनेस म्हणतो आपण, दादांनी इतकं तो स्वतःमध्ये विकसित केला, इतकी प्रॅक्टिस केली की आत्मभानात म्हणजेच सोल कॉन्शियसमध्ये राहता येईल. देहभानात नाही यायचंय ना आपल्याला, तर सोल कॉन्शियसनेसमध्ये. मग त्याची त्यांनी खूप प्रॅक्टिस केली. आणि मग त्यानंतर ते मुंबईला आले. मुंबईत बिझनेस होता ना, तो त्यांचा मोठा मुलगा सांभाळत होता बबुलनाथ मंदिराच्या समोर. आज पण तिथे सद्गुरु सदन आहे. त्या सद्गुरु सदन मध्ये पहिल्या माळ्यावर त्यांचं घर होतं. बबुलनाथ मंदिरातून रोज पंडित येत असे गीतेचा पाठ ऐकवण्यासाठी. रोजच्या प्रमाणे तो पंडित आला मग घरी गीतेचा पाठ ऐकवायला. दादाशी बसले होते, मग सत्संग चालू झाला. मग काय झालं सांगते, एक घेते छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे.

0: नमस्कार, आप उन्हें कटाई रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। आपण ऐकत होतो की दादा मुंबईला जेव्हा आले त्यांच्या मोठ्या मुलाकडे, तो मुंबईचा बिझनेस सांभाळायचा, सद्गुरु सदन येथे राहत होते पहिल्या माळ्यावर, आणि गीतेचा पाठ ऐकवण्यासाठी पंडित येत होते बबुलनाथ मंदिरातून। मग रोजच्या प्रमाणे पंडित आले, घरात सत्संग चालू झाला, दादा बसले होते, गीतेचा पाठ चालू होता आणि अचानक, ऐका हा आता काय झालं, अचानक मध्येच दादा लेखराज उठले। पहिल्यांदा असे दादा मध्येच उठले होते, नाहीतर सहसा गीतेचा पाठ चालू असताना दादा असे मध्येच उठणार? आपण तर ऐकलंय ना की अगदी हे साक्षात्कार वगैरे सगळं होण्याआधी पण गीताचा पाठ चालू असला, कोणी ग्राहक आला तर त्याला थांबावं लागलं तरी चालेल, पण गीतेचा पाठ अर्धवट सोडून ते कधीच उठत नव्हते। कधीच त्यांनी त्या गोष्टीचा कॉम्प्रमाइज नाही केला। व्यवहार वेगळा आणि धर्म पूजा पाठ त्याची एक स्वतःचं महत्व त्यांनी ठेवलं। पण मग आज असं काय झालं अचानक? ऐका हा तुम्ही नीट, काय झालं, गीतेचा पाठ चालू असताना दादा असे मध्येच उठले, आणि मग दादा काहीतरी एक दैवी शक्ती जसं त्यांना त्यासाठी प्रेरित करत होती। मग काय झालं, दादा हळूहळू स्वतःच्या रूम मध्ये जाऊ लागले। मग त्यांच्या मोठ्या मुलाची पत्नी, ज्यानंतर ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात समर्पित झाल्या होत्या, आणि त्यांचं आधीचं नाव होतं लौकिक मध्ये राधिका, परंतु ह्या ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात समर्पित झाल्यानंतर त्यांचं नाव होतं ब्रिजेंद्रा, दादी ब्रिजेंद्रा म्हणून त्या ओळखल्या जायच्या। तर त्यांची सून त्या सांगतात हे सगळं की जेव्हा ईश्वरीय यज्ञाला सुरुवात पण नव्हती झाली त्यावेळची ही घटना आहे। म्हणजे अजून दादांना म्हटलं ना गोंधळच उडाला होता, त्यांना अनेक साक्षात्कार व्हायचे, त्यांना कधी वाटायचं गुरूंची कृपा आहे, गुरूंना विचारलं तर गुरु म्हणाले की त्यासाठी त्या भगवंताची कृपा व्हावी लागते। मग त्यांचा गोंधळ आणखीन वाढला, बनारसकडे गेले, मित्राच्या कोठीत राहिले एकांतवासासाठी, तिथे महानात्मे असतील त्यांना विचारूया म्हणून, आणि मग गंगा तटावर असताना परत साक्षात्कार झाले, महाविनाशाचे साक्षात्कार, नवीन सतयुगी दैवी सृष्टीचा साक्षात्कार। त्यांना हे सगळं समजत नव्हतं, उमगतच नव्हतं, तरी त्यांनी भगवंताला काय केली होती विनवणी की प्रभू बस करा आणि काहीतरी मोहिनी स्वरूप दाखवा। तर नवीन सृष्टी दाखवली आणि ती सृष्टी तुला बनवायची, असा पण काहीतरी सुंदर संदेश त्यांनी ऐकला। ते गोंधळलेच होते, मग ही घटना अजून म्हणजे दादांच्या मनात हे गोंधळच होता की हे काय आहे, ही दिव्य शक्ती काय आहे, ह्यांना मला काय सुचवायचे आहे। मग पुन्हा ही एक घटना, म्हणजे प्रत्येक ठिकाणी बनारसला तो साक्षात्कार, काकांच्या तिकडे गेले तर तिथे

आत्म्याचा साक्षात्कार. तर मुंबईला मुलाकडे आले होते सत्संगामध्ये, अचानकपणे ते उठले, आपल्या रूमकडे जाऊ लागले. मग दादी ब्रजेंद्र सांगतात की यज्ञाला सुरुवात पण नव्हती झाली आणि त्यावेळची ही घटना. दादा असे मध्येच उठून जात नाहीत, ती सून होती ना त्यांची, त्यामुळे त्यांना काळजी वाटली की काय झालं, दादा मध्येच का उठले, त्यांची तब्येत तर ठीक आहे ना, म्हणून असा विचार करून त्यांची सून पण मध्येच उठली. आणि सत्संग चालू असताना तिने पाहिलं दादांना शुद्ध नाही, भान हरपल्यासारखे दादा आपल्या रूममध्ये जाऊन अर्ध पद्मासनात जसं बसतात तसं पलंगावर जाऊन बसले. आणि मग नंतर त्यांचे डोळे बंद झाले, कारण सून त्यांच्या मागे मागेच गेले ना, काय झालं दादा असे का उठलेत. तर तिने पाहिलं असं जसं काय भानावरच नाहीत, गेले रूममध्ये पलंगावर अर्ध पद्मासनात बसले आणि नंतर डोळे बंद झाले आणि जसं काय ध्यानाच्या अवस्थेत गेले. मग त्यांची सून नंतर त्यांच्या समोर बसली, त्यांनी असा विचार केला की कदाचित दादा ध्यानाच्या अवस्थेत आहेत, मग जसे डोळे उघडतील मग मी विचारेन त्यांना काय हवं आहे का. आणि असं म्हणून त्यांची सून तेथेच बसून राहिली आणि मग थोड्या वेळाने दादांचे डोळे हळूहळू उघडत होते आणि डोळ्यांतून लाल लाल प्रकाश चहूबाजूला रूममध्ये सर्वत्र असा पसरला की सर्व रूम प्रकाशमय झाला. आणि इतका पॉवरफुल प्रकाश त्यांच्या सुनेने पाहिला की दादांच्या डोळ्यांमधून आणि मग मुखातून तीन महावाक्य उच्चारण होत असताना दादांच्या सुनेने ते ऐकले. ते काय तीन महावाक्य आपण पण ऐकूयात पण पुढच्या भागात.